जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्त्रिका जलद गतीने करू नये. भस्त्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्त्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्त्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात.
कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत मार्कंडेय मुनींनी लिहिलेलं मृत्यू निवारण स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे विजय जोशी यांचा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो, आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत वसंत पवार आणि स्वर आशा भोसले यांचा.

आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे एस आर चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज सोमवार, श्रावण कृष्ण तृतीया आणि त्यानंतर चतुर्थी, अर्थात 31 ऑगस्ट 2026. आजचा नक्षत्र आहे रेवती नक्षत्र. आज संकष्ट चतुर्थी आहे. आज शिवपूजनाचा दिवस. आजची शिवामूठ मूग आहे. महत्वाच्या शहरांमधले चंद्रोदय जाणून घेऊयात. नागपूर आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी आज चंद्रोदयाची वेळ रात्री 8:23 आहे. बंगलोरमध्ये चंद्रोदय रात्री 8:35 होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 8:41 आहे. पुण्यामध्ये चंद्रोदय रात्री 8:46 होणार आहे. कराड आणि कोल्हापूर इथे चंद्रोदयाची वेळ रात्री 8:48 आहे. सावंतवाडी, कणकवली, वेंगुर्ला, म्हापसा या सर्व ठिकाणी चंद्रोदय रात्री 8:49 होणार आहे. तर मारगाव, फोंडा, पणजी या ठिकाणी चंद्रोदयाची वेळ रात्री 8:50 आहे. तर मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अलिबाग आणि पनवेल या सर्व ठिकाणी चंद्रोदय रात्री 8:50 होणार आहे. आदमापूर, जिल्हा कोल्हापूर इथे संत श्री बाळूमामा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज जागर आहे. खंडेराजुरी, तालुका मिरज इथे आज दंडोबा यात्रा आहे. शेटफळ, तालुका मोहोळ इथे आज श्री सिद्धेश्वर यात्रा आहे.

न म्हणतात, आपल्या कर्मफलांवरील सर्व आसक्तीचा त्याग करणारा आणि नित्य तृप्त असणारा, जो सर्व इच्छांपासून मुक्त झाला आहे आणि जो आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींच्या स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो, तो शारीरिक क्रिया करूनही कार्मिक प्रतिक्रियेच्या पापकर्माने प्रभावित होत नाही, म्हणजेच तो कर्मबंधनातून मुक्त होतो. आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 31 ऑगस्ट. ज्याच्या घरात समाधान तेथे मी आहे. मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो, त्याच्या इतर गोष्टी मी पाहत नाही. पण तुम्ही त्याची श्रीमंती, विद्या, मान यावरून तो सुखी आहे की नाही हे ठरवता. भगवंता वाचून मनुष्य कसा सुखी होईल? लोकांना श्रीमंत आवडतो तर मला गरीब आवडतो. लोकांना विद्वान आवडतो तर मला अडाणी आवडतो. असं माझं सगळं जगाच्या उलट आहे. पण म्हणूनच जगाच्या उलट माझ्याजवळ समाधान आहे. समाधान कशात आणि कुठे आहे याचा मी शोध लावला. मी समाधान रूप आहे. ज्याच्या घरात समाधान आहे तिथे मी आहे. जो माझा आहे पण समाधानी नाही त्याच्याजवळ राहायला मला कष्ट होतात. मी अत्यंत समाधानी आहे. तसे तुम्ही सुद्धा अत्यंत समाधानी रहा की झालं. आजपर्यंत मी एकच साधन केलं, कुणाचं मन दुखवलं नाही आणि एका नामा वाचून दुसऱ्या कशाचीही आठवण ठेवली नाही. माझ्याजवळ काय आहे ते सांगा. विद्या नाही, पैसा नाही किंवा कला नाही, पण सर्वांवर मी अत्यंत निष्कपट प्रेम करतो. त्यामुळे लोकांना मी हवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतो. जगाचा स्वभाव मला पक्का माहीत आहे. म्हणून आजपर्यंत मला कोण काय म्हणतो हे मी पाहिलं नाही. मी त्याला काय सांगायचं एवढंच मी पाहिलं. माझं सांगणं ऐकल्यानंतर पुन्हा तुम्ही ऐकायला येता याची 3 कारणं असू शकतील. 1, मला चांगलं सांगता आलं नसेल. 2, तुम्हाला ते समजलं नसेल. किंवा 3, सांगितलेलं तुम्ही विसरला असाल. तुम्ही माझ्याशी अगदी स्वाभाविक रीतीने बोलावं. आपण आपल्या घरातल्या माणसांशी जसं बोलतो तसं अगदी आपलेपणाने माझ्याशी बोलावं. पण माझ्याशी कोणी कसाही आणि काहीही बोलला तरी मला जे सांगायचं तेच मी त्याला सांगत असतो. मी एखाद्याला सांगत असताना याने माझं ऐकलं तर याचं कल्याण होईल असं आपोआपच माझ्या मनात येतं. माझं जो ऐकेल त्याचं खास कल्याण होईल याची मला खात्री असते. पण कल्याण म्हणजे प्रपंचातली सुधारणा नसून आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहणे होय. माझ्या माणसाच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असं नाही, पण त्याचा प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मदत मी करणार नाही. अशी केली नाही तर तो रडेल. त्याची माझ्यावरची श्रद्धा थोडी कमी होईल, पण तो जगेल हे मात्र निश्चित होय. आणि जगल्यावर तो आज ना उद्या नाम घेईल. रोगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन काय उपयोग आहे. मी एकदा बीज पेरून ठेवतो, आज ना उद्या त्याचं झाड झाल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत मी नामाशिवाय दुसरं काही सांगितलंच नाही. जो मला भेटायला येतो त्याच्या तोंडातून नाम घेववण्याचं माझ्याकडे लागलं. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

कुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय.
2: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: सांगितलं.

0: हाटकच लुगड तुटकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळती?
0: अव फाटकच लुगडन तुटकी चोळी,
1: मग शिवून घे ती।
0: पण शिवा

श्रोते हो, आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या सहवासात विनायक वासुदेव चार दिवस अतिशय आनंदात राहिले। त्यांनी स्वामींच्या सहवासात अक्षरशः स्वर्गीय आनंद उपभोगला। मुंबईला परतण्याचा निरोपाचा क्षण जवळ आला। स्वामींना सोडून परत जायचं ह्या कल्पनेने विनायक वासुदेवांचा गळा भरून आला। एवढे मोठे सरकारी अधिकारी, परंतु त्यांना डोळ्यातले अश्रू थोपवता आले नाहीत। स्वामींना साष्टांग नमस्कार घालून ते निघाले। स्वामी, पुन्हा लवकरच तुमच्या दर्शनाला येतो, पाय निघत नाही, परंतु मुंबईला जायला हवं। राजेसाहेबांनी हत्ती, घोडे, मेणे, पालख्या ह्या सर्व गोष्टींची सोय केली होती। विनायक वासुदेवांच्या बरोबरची मंडळी कडबगाव स्टेशनाच्या दिशेने पुढे गेली होती। फक्त विनायक वासुदेव मागे थांबले होते। स्वामींच्या लक्षात आलं की आपल्या ह्या परमभक्ताचा पाय निघत नाही, म्हणून ते म्हणाले, चला लवकर निघा, ताबडतोब जा। स्वामींनी घाई केली म्हणून विनायक वासुदेव सजवलेल्या घोड्यावर स्वार झाले आणि स्टेशनाच्या दिशेने वायू वेगाने गेले। तेव्हा एक घटना घडून गेली होती। स्टेशनात शिरताना इंजिनाची मोठी शिट्टी ऐकून हत्ती बिथरला होता। त्याला सावरायचं कसं हे माहुताला कळत नव्हतं। लहान मुलं आणि दोन चार बायका हत्तीवरल्या भल्या मोठ्या अंबारीत बसल्या होत्या। विनायक वासुदेव घोड्यावरून उतरले, हात जोडले, स्वामींचं स्मरण केलं, त्यांचा धावा केला आणि काय आश्चर्य, तो स्वामींचा धावा सुरू केल्याबरोबर हत्ती एकदम शांत झाला। त्याने पुढले दोन पाय खाली वाकवले, हत्तीवरची माणसं खाली उतरली। हत्तीने सोंड वर करून आनंदाने चित्कार केला। सर्वजण मग स्टेशनात आले आणि गाडीत बसून मुंबईच्या दिशेने निघाले। विनायक वासुदेवांना स्वामींच्या अवतारी अस्तित्वाची त्या क्षणी जाणीव झाली। श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थांनी आपल्या ह्या परमभक्ताचं अक्कलकोटात केवळ स्वागतच केलं नव्हतं, तर परतीच्या वाटेवर रक्षण सुद्धा केलं होतं। त्या क्षणापासून विनायक वासुदेव प्रत्येक श्वास स्वामींच्या नामात गुंफू लागले, ते स्वामीमय झाले।
1: श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूया स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींची कृपा एकदा का झाली की परमभक्ताचं भाग्य उजळून येतं। ही कृपा पावसासारखी बरसू लागते। परमभक्ताला एका नामजपाव्यतिरिक्त मग काहीच करावं लागत नाही। एक लक्षात घ्या, परमेश्वराने एकदा का कृपा केली की भक्ताला काही करायचं शिल्लकच राहत नाही। ह्या संदर्भात ज्ञानदेवांनी म्हटलंय की सद्गुरू हाच परमेश्वरी कृपेने आपल्यावर मेघ होऊन बरसत राहतो। तेव्हा काय घडतं, तर तैसी सद्गुरू कृपा होये तरी करिता काय आपू नोहे, म्हणवनी ते अपार माते आहे ज्ञानदेवो म्हणे।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 आणि रात्री 11.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो सादर करत आहोत कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य या मालिकेमध्ये मंदिर आणि त्याचं महत्त्व आपण जाणून घेऊयात. सुरुवातीला मंदिर आणि वास्तुशास्त्र याविषयी जाणून घेऊ. मंदिर गुरुद्वाराचे उंच आणि गोल घुमट प्रतिध्वनीसाठी असतात. त्याचंही एक वास्तुशास्त्र आहे. तिरुपती मंदिर आणि इतर मंदिरांची रचनाही वास्तुशास्त्रानुसार केलेली आहे. तुम्हाला बिलोरी आरसा माहिती असेलच. ज्याप्रमाणे भिंगामध्ये प्रकाशकिरणं एकत्र होतात त्याप्रमाणे मंदिरात झालेला आवाज या घुमटामुळे एकत्रित होतो. तिथे साधक साधना करत असतो म्हणून मंत्रोच्चार, प्रार्थना इत्यादींमुळे होणाऱ्या आवाजाचा वर्षाव साधकावर होत असतो. त्याचं शरीर रोमांचित होतं. त्यामुळे साधकाला ब्रह्मसुखाचा अनुभव मिळतो आणि इंद्रिय त्याला वश होतात. आपण मंदिरात प्रदक्षिणा घालतो त्याविषयी जाणून घेऊयात. जेव्हा आपण मंदिरात जातो आणि पूजा केल्यावर मंदिरातल्या गाभाऱ्याला फेरी मारतो त्याला प्रदक्षिणा म्हणतात. प्रदक्षिणा घालण्याचा अर्थ असा की परमेश्वराला जीवनाचा एक केंद्रबिंदू मानून स्रोत आणि मूलभूत तत्व स्वीकारणं आणि आयुष्यातल्या सर्व क्रिया करणं. ज्याप्रमाणे एका केंद्रबिंदू खेरीज फिरणं अशक्य असतं त्याप्रमाणे ब्रह्मांडाचा केंद्रबिंदू असलेल्या परमेश्वराखेरीज सृष्टीची रचना अशक्य आहे. आणखी एक अर्थ असा सांगितला जातो की प्रत्येक बिंदू केंद्रापासून सारख्या अंतरावर असतो. त्याचप्रमाणे आपण कोणीही असलो, कुठेही असलो तरी नेहमी परब्रह्माजवळ असतो. त्याची कृपा नसेल तर कोणतंही असलं कार्य यशस्वी होऊ शकत नाही. मंदिराखेरीज आपण आई वडील, दैवी महापुरुष यांनाही प्रदक्षिणा घालतो. धर्मशास्त्रात मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव असं म्हटलं आहे. याचाच अर्थ असा की आई वडील आणि गुरु यांना परमेश्वराचं स्वरूप मानण्यात आलेलं आहे. प्रदक्षिणा घालताना जो मंत्र म्हणायचा तो जाणून घेऊया. यानी कानी च पापानी जन्मांतर कृतानी च तानी तानी विनश्यंती प्रदक्षिणा पदे पदे. प्रदक्षिणेच्या वेळेला टाकलेलं एक एक पाऊल त्या व्यक्तीचं पूर्वजन्मीचं सर्व पाप नष्ट करतं. प्रदक्षिणा दक्षिणावर्त करण्याचं कारण असं की परमेश्वर आपल्या मदतीला नेहमी धावून येतो. आपल्याकडे डावी दिशा शुभ मानण्यात आलेली आहे आणि परमेश्वर आपला मूळ आधार आहे म्हणून प्रदक्षिणा डावीकडून उजवीकडे घातली जाते. मंदिरात घंटा वाजवण्याचं कारण जाणून घेऊयात. भारतीय संस्कृतीमध्ये मंदिरात घंटा वाजवण्याची प्रथा आहे. घंटा हे मंगल आणि पवित्र ध्वनीचं प्रतीक आहे. घंटेचा आवाज वातावरणात पावित्र्याचा भाव निर्माण करतो. मनात आध्यात्मिक भावना जागृत होते. घंटेच्या आवाजामुळे अन्य आवाज आणि विचारांचं विस्मरण होऊन मन एकाग्र होतं. घंटेतून निघणारा आवाज शुभ मानला जातो कारण त्यातून ओम असा ध्वनी निर्माण होतो. ओम हे परमेश्वराचं सर्व व्यापक असं नाव आहे. दररोज आरती करताना घंटेबरोबर अन्य वाद्यही वाजवली जातात. पूजा करताना घंटा वाजवताना जो मंत्र म्हटला जातो तो जाणून घेऊयात. आगमनार्थम तू देवानाम, गमनार्थम तू राक्षसा, कुर्वे घंटारवम एवं तत्र देवता वाहन.

0: लक्षणम, अर्थात मी देवांना आवाहन करण्यासाठी घंटा वाजवतो, ज्यामुळे नैतिक आणि महान शक्ती माझ्या घरात हृदयात प्रवेश करतील आणि माझ्यातील अशुभ आणि राक्षसी शक्तीचा नाश होईल. 1928 साली लंडन विद्यापीठात घंटा वाजवण्यावरून वाद निर्माण झाला. शेवटी हा वाद न्यायालयात गेला. त्यावर तोडगा काढण्यासाठी घंटेच्या आवाजावर संशोधन करून तिथल्या शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की घंटेच्या आवाजाने 26 फूट परिघाच्या क्षेत्रात क्षयरोगाचे असणारे सर्व जंतू घंटेच्या ध्वनिकंपनाने नष्ट होतात. जर्मनीत 1916 सुमाराला बर्लिन विद्यापीठात शास्त्रज्ञांनी म्हटलं होतं की शंख किंवा घंटेच्या आवाजाने 1600 फूट परिघाच्या आत प्लेग, टायफॉइड आणि पटकीचे जंतू ध्वनिकंपनाने वातावरणातच नष्ट होतात. या दोन उदाहरणांवरून असं सिद्ध होतं की शंख आणि घंटेच्या ध्वनीमुळे वातावरण प्रदूषणमुक्त ठेवण्यास मदत होते. आता आपण शंख का वाजवला जातो ते पाहूयात. आपल्याकडे शंख वाजवण्याची परंपरा आहे. घंटा ध्वनीप्रमाणे शंखध्वनी पवित्र समजला जातो. धर्मशास्त्रात असं म्हटलंय की परमेश्वराची पूजा करताना शंख वाजवल्यामुळे त्या व्यक्तीचं सर्व पाप नष्ट होतं आणि तो भगवान विष्णूसमवेत आनंदाने राहतो. ध्वनिशास्त्रज्ञांच्या मते शब्दाच्या प्रगतीमध्ये सूर्यकिरणे व्यत्यय ठरतात, म्हणून सकाळी आणि सायंकाळी सूर्यकिरणे कोवळी असताना शंखवादन करावं असं धर्मग्रंथात म्हटलेलं आहे. शंखाचा आवाज जितका दूर जातो तिथपर्यंतचे रोगजंतू नष्ट होतात. भारताचे थोर शास्त्रज्ञ सर जगदीशचंद्र बोस यांनी ही गोष्ट सिद्ध करून दाखवलेली आहे. रोज शंख वाजवणाऱ्या व्यक्तीला दमा, हृदयरोग कधीही होत नाही. मूकबधिरता दूर करण्यासाठी शंखध्वनीचं श्रवण हे रामबाण औषध आहे. याखेरीज पोलिओ आणि फ्ल्यूग्रस्त रुग्णांना देखील हे फायदेशीर आहे. शंखध्वनीमुळे पर्यावरण प्रदूषणापासून मुक्त राहतं. थोडा विचार करा, पर्यावरण शुद्ध राखण्यासाठी आज जगातले बहुसंख्य देश पैसा आणि वेळ खर्च करत आहेत. तीच गोष्ट आपल्या ऋषींनी अगदी सुलभपणे सांगितलेली आहे आणि त्यासाठी खर्चही करावा लागत नाही. आता शंखातलं पाणी शिंपडण्याचं महत्त्व आपण जाणून घेऊयात. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार शंखात पाणी भरून देवघरात ठेवावं आणि त्या पाण्याने पूजा सामग्रीवर शिडकाव करावा असं ऋषींनी सांगण्यामागचं कारण काय आहे? तर शंखामध्ये गंधक, फॉस्फरस आणि कॅल्शियमचं प्रमाण असतं. या तीनही गोष्टी रोगजंतुनाशक आहेत. शंखाभर चंदनाचा गंध अर्धचंद्रकार लावण्यामुळे शंखातलं पाणी सुगंधित होतं, म्हणून आरती झाल्यावर पुजारी त्यातलं पाणी लोकांच्या अंगावर शिंपडतात. शंखातलं पाणी रोज पिल्यामुळे देखील फायदा होतो. आता मंदिरात कापूर का लावला जातो ते आपण जाणून घेऊयात. आरती करताना कापूर लावावा असं धर्मशास्त्रात नमूद करण्यात आलं आहे. जगात अनेक चिकित्सा पद्धतींमध्ये कापराचे शेकडो गुण सांगितले आहेत. एका पद्धतीनुसार आपल्या शरीरात सर्दी पडशाचा एक प्रवाह वाहत असतो. तो शरीराच्या कोणत्या ना कोणत्या अवयवांवर पडतो आणि त्या अवयवाला फटका बसतो. तो डोक्यावर पडला तर केस गळून टक्कल पडतं किंवा केस अकाली पांढरे होतात. फुफ्फुसावर पडला तर फुफ्फुसाचे विकार होतात. हे सांगण्याचं तात्पर्य असं की पडशाच्या त्या प्रभावाचा परिणाम शरीराच्या कोणत्या ना कोणत्या भागावर होतो. काहींचं नाक सतत वाहतं, शिंका येतात आणि सदैव कफ राहतो. योगशास्त्र, चिकित्साशास्त्र आणि आरोग्यशास्त्र या तीनही शास्त्रांमध्ये या रोगापासून सुरक्षित राहण्यासाठी अनेक औषधांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आपल्या ऋषींनी आरतीच्या वेळी कापूर जाळण्यामागचं रहस्य शोधून काढलं. सर्दी पडशामुळे होणारा त्रास कापूर जाळण्यामुळे कमी होतो. आपण पाहिलं असेल की पुजारी आरती झाल्यावर आरतीचं तबक प्रत्येकाजवळ नेतात आणि प्रत्येकजण कापराने जळणाऱ्या आरतीवर दोन्ही तळहात फिरवून तो तळहात चेहऱ्यावरून फिरवतो. या कृतीमुळे सर्दीचा त्रास कमी होतो. कापूर शेकडो रोगांवरती औषध म्हणून उपयुक्त आहे. तथापि सर्दी आणि पडशावर कापूर अगदी रामबाण औषध आहे. पूजा करताना तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावणं याविषयी जाणून घेऊयात. प्रत्येक हिंदू पूजा करताना दिवा लावतो, निरांजन लावतो. काही घरांमध्ये फक्त सकाळी दिवा लावला जातो, तर काही घरांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला देवापुढे दिवा लावला जातो, तर काहींच्या घरी नंदादीप अखंड तेवत असतो. रोजच्या पूजेखेरीज सार्वजनिक समारंभाचं उद्घाटन दीपप्रज्वलन करून होतं. तुपाचा दिवा देवघरात लावल्यामुळे वातावरणातले संसर्गजन्य रोगजंतू नष्ट होतात ही गोष्ट कॅनडातल्या शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवली आहे. दीप प्रज्वलित करण्यामागचा उद्देश म्हणजे प्रकाश हे ज्ञानाचं तर अंधार हे अज्ञानाचं प्रतीक आहे. आपल्या ज्ञानाचा मूळ स्रोत असलेलं ब्रह्म हे चैतन्य तत्व आहे आणि ते प्रकाशमान करतं. म्हणून प्रकाशाची पूजा ब्रह्माच्या रूपात केली जाते. ज्याप्रमाणे प्रकाश अंधाराचा नाश करतो, त्याप्रमाणे ज्ञान अज्ञानाला दूर करतं. म्हणून ज्ञानाच्या श्रेष्ठत्वाला नमस्कार करण्यासाठी दीप प्रज्वलित केला जातो. दिव्याचा धूर नेहमी वरच्या दिशेने जातो. एक दीप शेकडो दीप प्रज्वलित करतो. अनेक दीप मालवल्यानंतरही त्याचं तेज कमी होत नाही. त्याप्रमाणे ज्ञान दुसऱ्याला दिल्यामुळे वाढतंच. ज्ञान देण्याने कधीही कमी होत नाही. दीप प्रज्वलित करण्यामागचं आध्यात्मिक कारण असं की दिव्यातलं तेल किंवा तूप हे आपल्या वासनांचं प्रतीक आहे आणि बत्ती आपल्या अहंकाराचं प्रतीक आहे. आध्यात्मिक ज्ञानाद्वारे प्रज्वलित होऊन आपली वासना हळूहळू क्षीण होऊ लागते आणि शेवटी अहंकाराचाही नाश होतो. पूजेच्या वेळी उदबत्ती लावण्यामुळे वातावरण सुगंधी होतं आणि मन प्रसन्न होतं. रोगजंतू घरात राहत नाहीत. यालाच परंपरेचं नाव देऊन धर्माशी संलग्न करण्यात आलेलं आहे. आता मंदिरात नारळ म्हणजे श्रीफळ अर्पण का करतात ते जाणून घेऊयात. मंदिरात तसंच धार्मिक कार्यक्रमात नारळ अर्पण केला जातो. आंब्याच्या पानांनी सजवलेल्या आणि पाण्याने भरलेल्या कलशावर नारळ ठेवून त्याची पूजा केली जाते. पूजेनंतर नारळ फोडून प्रसाद म्हणून वाटला जातो. यज्ञाच्या होमामध्ये वाळलेला नारळ अर्पण केला जातो. प्राचीन काळी स्वतःमधल्या पशुवृत्ती परमेश्वराला अर्पण करण्यासाठी प्रतीक म्हणून पशुबळी दिला जात होता. अज्ञानामुळे असं घडत होतं. पशुबळीची चुकीची प्रथा बंद करण्यासाठी ऋषींनी नारळ अर्पण करण्याची प्रथा सुरू केली. नारळ फोडणं हे अहंकार नष्ट करण्याचं प्रतीक आहे. नारळाच्या आतलं पाणी हे आपल्या वासनेचं प्रतीक आहे. आतलं पांढरं खोबरं हे मनाचं प्रतीक आहे. ते ईश्वराला अर्पण केलं जातं आणि नंतर प्रसाद म्हणून वाटण्यात येतो. नारळाचे तीन डोळे हे भगवान शंकराचं प्रतीक मानलं जातं. म्हणून आपल्या इच्छापूर्तीचं साधनही ते मानलं गेलं आहे. अनेकदा कलशावर नारळ ठेवून पूजा केली जाते तेव्हा भगवान शंकर आणि ज्ञानी पुरुषाचं प्रतीक म्हणून त्याला मानलं जातं. आता कपाळाला गंध लावण्यामागचं शास्त्रीय कारण आपण जाणून घेऊयात. हिंदू परंपरेत कपाळाला गंध लावण्याचा संबंध धार्मिक कार्याशी जोडला आहे. प्रत्येक शुभप्रसंगी कपाळाला गंध लावणे हे प्रसन्नतेचं, सात्विकतेचं आणि सफलतेचं प्रतीक मानण्यात आलेलं आहे. कोणत्याही शुभकार्याला जाण्यापूर्वी कपाळाला कुंकुम तिलक किंवा चंदनाचा टिळा लावला जातो. पूजेच्या षटकर्मामध्ये गंध लावण्याचा समावेश आहे. तीर्थस्थळी देवदर्शनाला गेल्यावर तिथे देखील गंध लावलं जातं. तसंच सणासुदीला पाहुण्यांचं स्वागत गंधाचा टिळा लावून केलं जातं. या गोष्टी वरवर पाहता किरकोळ वाटत असल्या तरी त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामागचं शास्त्रीय कारण थक्क करणारं आहे. कपाळावर ज्या ठिकाणी गंध लावलं जातं त्या जागेला भ्रूमध्य किंवा आज्ञाचक्र असं म्हटलं जातं. शरीरशास्त्राच्या दृष्टीने ही जागा पिनियल ग्रंथींची आहे. प्रकाशाशी त्याचा घनिष्ठ संबंध आहे. ही गोष्ट प्रयोगांती सिद्ध झालेली आहे. प्रयोग करताना जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधून संपूर्ण डोकं झाकून टाकल्यावर त्याच्या पिनियल ग्रंथी उद्दीप्त केल्यानंतर कपाळातून प्रकाश बाहेर पडत असल्याचा अनुभव आला. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की ध्यानधारणा करताना त्याच्या माध्यमातून साधकामध्ये जो प्रकाश दिसतो तो प्रकाश आज्ञाचक्रात असतो. त्याचा काही ना काही संबंध या स्थूल अवयवाशी निश्चित असला पाहिजे. ऋषींना ही गोष्ट माहिती होती, त्यामुळे त्यांनी गंध लावण्याची प्रथा सुरू करून त्याचा संबंध पूजेशी, धार्मिक कार्यक्रमाशी जोडला आहे आणि त्याचा तो एक अविभाज्य भाग केला आहे, ज्यामुळे नियमितपणे त्या जागेला उद्दीपन मिळेल. दोन्ही भुवयांच्या मध्यभागी अतिरिक्त संवेदनशीलता असते हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. त्याची खातरजमा केली जाऊ शकते. जर आपण डोळे बंद करून बसलो आणि एखाद्याने भुवयाच्या मध्यभागाजवळ बोट आणलं तर आपल्याला एक विचित्र अनुभव येतो. ही तिसऱ्या नेत्राची प्रचिती आहे म्हणून त्या ठिकाणी गंध लावलं जातं. त्यावेळी आज्ञाचक्राला नियमितपणे उत्तेजना मिळत राहते. हिंदू धर्मात केवळ प्रथा किंवा परंपरा म्हणून गंध लावलं जात नाही, त्यामागचा उद्देश अधिक क्लिष्ट आहे. गंध हे कपाळावरचं शुभचं प्रतीक आहे. शुभचं स्मरण सदैव राहिलं पाहिजे. संपूर्ण देहाचं विस्मरण झालं तरी त्याचं विस्मरण होता कामा नाहीये. या धारणेमुळे मन त्या केंद्रावर केंद्रित होतं. परिणामी शरीरातली चेतना हळूहळू आज्ञाचक्रात एकत्रित होते. ज्याप्रमाणे सूर्यकिरण कागदावर एकत्रित होतात तसंच हे एकत्रीकरण असतं. एकत्रित सूर्यकिरणांमुळे कागदाला आग लागू शकते हीच गोष्ट इथे देखील आढळते. जेव्हा चेतना सर्व शरीरभर पसरलेली असते तेव्हा शरीराच्या त्वचेला उपयोग होतो, पण जेव्हा ती गंधाच्या द्वारे एकत्रित होते तेव्हा तिसरा नेत्र जागृत होण्याचा मार्ग मोकळा होतो. योगशास्त्रानुसार ओटीपोटाच्या मूलस्थानातून म्हणजे बेंबीतून 72,000 नाड्या निघून शरीराच्या सर्व भागात पसरतात. त्यापैकी इडा, पिंगला आणि सुषुम्ना या तीन मुख्य नाड्या आहेत. या तिन्ही मेरुदंड मार्गाने वरील बाजूने येऊन मस्तकातल्या तिन्ही भागांना स्वतंत्रपणे स्पर्श करतात. नंतर तिथून तिन्ही नाड्या दोरीप्रमाणे गुंतून कपाळाच्या भागात वरून खाली येतात आणि भुवयांच्या मध्यभागी येऊन विखुरल्या जातात. सुषुम्ना आपला प्रवास आज्ञाचक्र किंवा तिसऱ्या नेत्राच्या ठिकाणी संपवते. इडा आणि पिंगला या दोन्ही डोळ्यांच्या कर्णिकांना स्पर्श करून रक्तवाहिन्यात कंपरूपाने परावर्तित होतात. या दोन्ही नाड्यांचा संबंध डोळ्यांच्या माध्यमातून जागृत आणि स्वप्नावस्थेशी आहे. याखेरीज सुषुम्नाचा संबंध तिसऱ्या नेत्राच्या माध्यमातून सुषुप्ती, तुरीय आणि तुर्यातीत अवस्थेशी आहे. योगी पुरुष भुवयांच्या मध्यभागी चित्त एकाग्र करून सुषुम्नेच्या मार्गाने या अवस्थांद्वारा अंतरंगात प्रवेश करतात. त्या बिंदूवर गंध लावल्यामुळे एक प्रकारची मानसिक जागृती निर्माण होते. त्याला एकाग्रतेचा प्रारंभिक टप्पा असं म्हटलं जातं. अशा प्रकारे टिळा आणि गंध हे आत्मोत्कर्षाचा आधार बनतं. हा आधार पुढच्या जन्मात अधिक मजबूत होऊन संस्काराचं रूप धारण करतो. आता गंधाचं दार्शनिक स्वरूप आपण जाणून घेऊयात. टिळा किंवा गंध हे प्रामुख्याने चंदनाचं असतं. चंदन हे थंड असतं. थंड, शीतल असं चंदन जेव्हा मस्तकावर लावलं जातं तेव्हा मस्तकाचं केंद्रस्थान नेहमी थंड राहावं हा त्यामागचा उद्देश असतो. मानवी जीवनात टिळ्यांचं इतकं महत्त्व आहे की जेव्हा सन्मानसूचक शुभघटना घडते तेव्हा कपाळावर नाम ओढला जातो, टिळा लावला जातो. विवाह समारंभात टिळा लावला जातो. युद्धाला जाताना आणि विजयी होऊन परतल्यावर जवानांना टिळा लावून त्यांचं स्वागत केलं जातं. अर्थात कोणताही शुभप्रसंग असेल तर त्यावेळी टिळा लावणे हा एक अविभाज्य भाग बनला आहे. कारण आनंद चिरकाळ टिकून राहावा हा त्यामागचा उद्देश आहे. मानवी स्वभाव असा आहे की तो सुखाचे आणि आनंदाचे क्षण नेहमी आठवू इच्छितो आणि कटुप्रसंग आणि दुःख विसरू पाहतो. त्यामुळे आपल्याला गतकाळ सुखाचा वाटतो. रम्य ते बालपण असं म्हटलं जातं आणि या सुखाचं आणि प्रसन्नतेचं प्रतीक म्हणून गंध हे कपाळाला लावलं जातं. सुख आणि टिळा यांची सांगड घालण्यामागे भारतीय संस्कृतीचं प्रयोजन आहे. जेव्हा कल्पनेहून सुख मोठं असतं त्यावेळी त्याबरोबर गंधाचा टिळाही मोठा होत जातो. सुखाच्या स्मृती हळूहळू आज्ञाचक्राशी निगडीत होतात. जेव्हा असं होतं त्यावेळी तिसरा नेत्र जागृत करण्यासाठी सुखाचा उपयोग होतो. आता टिळ्यामध्ये काय काय घटक असतात आणि टिळा कसा लावायचा त्याच्या पद्धती आपण जाणून घेऊयात. टिळा लावण्यासाठी जे द्रवरूप गंध तयार केलं जातं त्यामध्ये विविध वस्तू वापरल्या जातात. श्वेत आणि रक्तचंदन हे भक्तीचं प्रतीक आहे. त्याचा वापर भजन कीर्तन करणारे करतात. केशर ज्ञान आणि वैराग्याचं प्रतीक आहे. ज्ञानी तत्वचिंतक आणि विरक्त लोक त्याचा वापर करतात. कस्तुरी ही ज्ञान वैराग्य भक्ती प्रेम सौंदर्य आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे. परम अवस्था प्राप्त झालेले योगी पुरुष त्याचा वापर करतात. हळद त्वचेसाठी सर्वोत्तम आहे, तर कुंकू तिलकाने त्वचा शुद्ध आणि डोक्यातले स्नायू सतेज होतात. हळदीमध्ये लिंबू मिसळल्यावर कुंकुम चूर्ण तयार होतं. मातीचा टिळा नेहमी लावला जातो. शुद्ध मातीमध्ये रोगजंतू नष्ट करण्याची अद्भुत शक्ती असते. ही गोष्ट शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेली आहे. यज्ञातल्या भस्माचा टिळा लावणं हे अगदी भाग्याचं असतं. गंध लावण्याच्या विविध उद्देशांनुसार वेगवेगळ्या बोटांचा वापर केला जातो. ज्ञानासाठी तर्जनी, ऐश्वर्यासाठी मध्यमा, धन वैभव सुख आणि शांतीसाठी अनामिका आणि करंगळीचा वापर केला जातो. तर्जनीने लाल किंवा श्वेतचंदनाचा टिळा लावला जातो. मध्यमाने कुंकू, अनामिकेने केशर कस्तुरीचा टिळा लावला जातो. त्यासाठी अनुक्रमे पूर्व उत्तर आणि पश्चिम दिशा निर्धारित आहे. त्या दिशेला तोंड करून गंध लावावं. अंगठ्याने चंदनाचा टिळा लावण्याचीही प्रथा आहे. काळ्या बुक्क्याचा वापर वारकरी लोक करतात. अशा प्रकारे गंध लावणं हे केवळ धार्मिकतेचंच प्रतीक नाही, तर त्यामागे शास्त्र देखील आहे. आता परमेश्वराच्या चरणामृताचं रहस्य जाणून घेऊयात. मंदिरातल्या देवांच्या मूर्तीची पूजा केल्यानंतर चरणामृत तयार होतं. ते नंतर तांब्याच्या भांड्यात ठेवून मंदिरात येणाऱ्या भाविकांना तीर्थ म्हणून दिलं जातं. ते देताना एक विशिष्ट मंत्र म्हणून दिलं जातं. सर्व भक्तजन अगदी श्रद्धेने हे तीर्थ प्राशन करतात. ज्या मंत्राने हे तीर्थ अभिमंत्रित केलं जातं तो मंत्र आपण जाणून घेऊयात. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णोदकम पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. जे भक्त श्रद्धेने चरणामृत घेतात त्यांच्या अकाली मृत्यूचा नाश होतो आणि त्याची पुनर्जन्मातून सुटका होते असा या श्लोकाचा आशय आहे. औषध म्हणून चरणामृत श्रद्धेने घेतलं तर सर्व व्याधीतून मुक्ती मिळते. या चरणामृतात असलेलं तुलसीपत्र हे मुळातच औषधी असतं हे लक्षात घेतलं पाहिजे. चरणामृतात असलेलं केशर आणि कापूर हे दोन्ही घटक रोगजंतुनाशक आहेत. यावरून चरणामृत किती प्रभावी ठरू शकतं याची सहज कल्पना येऊ शकेल. आता देवदर्शन करताना काय करावं आणि काय करू नये हे जाणून घेऊयात. जे भाविक मंदिरात श्रद्धापूर्वक देवदर्शनाला कधी कधी किंवा नियमितपणे जातात त्यांच्याकडून नकळत अनेक चुका होतात. त्यामुळे त्यांना देवदर्शनाचं पूजेचं फळ मिळत नाही. जी लोकं फुलं घेऊन देवदर्शनासाठी जातात ती फुलं प्रसाद अर्पण करून नमस्कार करतात, मात्र मूर्तीला स्पर्श करत नाहीत. याला 16 अपराधांपैकी सर्वात मोठा अपराध असं मानलं जातं. कधीकधी पुजारी ही मूर्तीला स्पर्श करत नाहीत हा अपराध आहे. मंदिरात मूर्तीसमोर कोणत्याही व्यक्तींनी गप्पा मारत बसता कामा नये, मोठमोठ्याने बोलू नये, कोणावरही रागावता कामा नये, मंदिरात अपान वायू सोडू नये, खरकटं तोंड करून मंदिरात जाऊ नये, सर्वार्थाने पवित्र होऊन मूर्तीसमोर निरपेक्ष भावनेने जावं आणि त्या देवाला नमस्कार करावा. सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य या मालिकेतल्या आजच्या भागात आपण ही माहिती जाणून घेतली. पुढच्या भागात आपण अजूनही माहिती जाणून घेऊयात.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा। श्रोतेहो आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूयात. संगीत शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 49वा श्लोक आपण पाहणार आहोत. सदा बोलण्यासारखे चालता आहे, अनेकी सदा एक देवा सिपाहे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो सर्वोत्तमाचा दास या जगात धन्य आहे. कसा आहे तो? काय त्याची लक्षणं आहेत? सदा बोलण्यासारखे चालत आहे. जे सामान्य मनुष्य जो असतो ना, त्याच्याबरोबर उलट. नेहमी संतांची लक्षणं काढायची झाली, प्राप्त पुरुषाची लक्षणं करायची झाली, तर सामान्य मनुष्य जो असतो ना, त्याच्याबरोबर उलटी लक्षणं गेली की त्याची लक्षणं झाली. जसं भगवद्गीतेत ज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगितली, ही ज्याच्याजवळ नाहीत तो अज्ञानी. तसं इथं आहे. ते जेव्हा म्हणतात सदा, सदा शब्द येतो आहे पुन्हा पुन्हा त्यांचा. बोलण्यासारखे चालत आहे, जसं बोलतो तसा चालतो. आपलं तसं नसतंच, आपण बोलतो एक, चालतो एक, मनात विचार दुसरेच. म्हणजे उक्ती आणि कृती हे दोन्ही एकरूप झाल्या पाहिजे. जे आपण बोलतो ते आपल्या कृतीत आलं पाहिजे. पण बहुधा असं दिसतं परमार्थाच्या क्षेत्रात, इतरही क्षेत्रात आहेच पण त्यातल्या त्यात, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, त्याच्यावर ग्रंथ लिहिणारी मंडळी आहेत, व्याख्यानं देणारी मंडळी आहेत, ते व्यासपीठावरून असताना जे काही बोलतात आणि पाठीमागून त्यांचं जे जीवन असतं, त्याचा एकाचा एकाला काही मेळ नसतो. आणि वास्तविक असं आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आपलं कोणी का ऐकत नाही, त्याचं कारण आपण जे बोलतो तसं आपण वागतच नाही. बोलण्यासारखे चालणे असणारे संत सांगतात तरी लोक बदलत नाहीत. मग आपल्याकडे तेही नाही तर आपण सांगून लोक काय बदलणार? ते म्हणतील आहे माहिती, आम्ही बघितलं त्यांचं सगळं, सांगण्याजोगं काही नाही. तसं नाही, जे बोलतायत ते बोलताना विचार करून बोला. काय आपल्याला बोलायचं आहे? ते आपल्या कृतीत येणार आहे का? किंबहुना आधी आपल्या कृतीत ते यायला पाहिजे आणि मग बोलायला पाहिजे. जशी एक नाथांची गोष्ट सांगितली आहे, एक बाई आल्या, हा मुलगा गुळ फार खातो म्हणून सांगायला आले. ते म्हणले महिनाभराने या. त्यांना म्हटलं एवढं सांगायला महिनाभर काय करायचं? महिनाभराने गेल्या, ते म्हणले बाळ गुळ खाऊ नको. ते म्हणले इतके दिवस का राहिले लागले? ते म्हणले एक महिनाभर मी सोडला खायचा, तेव्हा तुला सांगायचा अधिकार आला. नाही तर लोक चहा पिऊ नका. आपलं झालं रे झालं प्रवचन किंवा कीर्तन, काय झालं आहे का चहा? मग लोकांना काय सांगितलं तुम्ही? जे जे बोलतो आपण, त्या प्रत्येक शब्दामागं आपल्या साधनेचं सामर्थ्य पाहिजे. तर कदाचित प्रबोध होण्याची शक्यता. म्हणून इथं म्हटलंय त्यांनी सदा, नेहमीच हा जो प्राप्त पुरुष आहे तो बोलण्यासारखे चालत आहे. प्रत्येक कर्म सगळं त्याच्यापासून जे होतं, उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, आणि झोपेत देखील तो भक्तच असल्यामुळे झोप हे देखील समाधीच होते त्याची. झोपतानाही त्याच चिंतनात झोपला, उठतानाही त्याच चिंतनात उठलेला आहे. संसाराचा विचार नाही आहे. संसाराचा विचार काय करायचा आहे? ठीक आहे, आला आहे समोर, करायचा होत असतो तो. त्याला काय मुद्दाम करायला लागतो असं नाही, परमार्थ करावा लागतो, प्रयत्नाने करावा लागतो, जिद्दीनं करावा लागतो, चिकाटीनं करावा लागतो. म्हणून सदा बोलण्यासारखे चालत आहे हे पथ्य पहिलं पाळलं पाहिजे. आपल्या तोंडातून

शब्द काय गेला तसं आपण वागतोय का? नसेल वागत तर आपण पुन्हा स्वतःला तपासलं पाहिजे की काय चुकलं आपलं. साधकाची महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रत्येक वेळी अंतर्मुख होऊन स्वतःला तपासायचं आपलं काय चुकतंय का. दुसऱ्याच्या चुकावर बोट ठेवायच्या नाही आहेत, आपल्या चुका सुधारायच्या आहेत. सदा बोलण्यासारखे चालत आहे. आणखीन काय करतो? अनेकी सदा एक देवासी पाहे. आता ह्याचे अर्थसुद्धा दोन अंगाने आपल्याला घेतात. एक म्हणजे अनेकी सदा, अनेक देव आपल्याकडे आहेत. आदिनाथ आहेत, रामचंद्र आहेत, श्रीकृष्ण आहेत, गणपती आहे, दत्त आहे, पुष्कळ देवदेवता आपल्याकडे म्हटल्या तसं 33 कोटी देव म्हटले असे अनेक आहे. पण सर्व देव नमस्कारान केशवम प्रति गच्छती हेही लक्षात पाहिजे. सगळे देव नमस्कार जे आहे एकाच केशवाला पोचतात. कारण एकच परमात्मा अनेक रूपे घेऊन नटलेला आहे. म्हणजे देवांच्या रूपाने पाहत असतानासुद्धा कुठल्याही देवाला पाहताना एकाच देवाला मी पाहतोय असा बोध असावा. हे शंकराचं देऊळ आहे, मग आमच्याकडे शंकर नाही, आम्ही नाही जात, मग आम्ही नारायणाला जातो, असं नाही आहे. जो शंकर आहे तोच नारायण झाला आहे, तोच राम झाला आहे, तोच कृष्ण झाला आहे. एवढंच नव्हे तर तोच ज्ञानदेव झाला आहे, तोच समर्थ झाला आहे, तोच नाथ झालेला आहे. त्याच्याही पुढे जाऊन प्रत्येक प्राणी मात्रात मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत तोच एक आहे असं ज्याला पाहता येता येतो. अनेकी सदा एक देवासी पाहे. प्रत्येकाकडे पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येत आहे तोच तर आहे, तोच तर आहे. अगदी मुंगी जरी तुरुतुरु चालत असलं तरी बघावं आणि त्यातलं चैतन्य आहे ते बघा कशी चालतंय. बघा पक्षी उडताना बघावं, बघा कसा उडतोय तो, तोच तर आहे. त्यातलं चैतन्य काय आहे? प्रकृती पुरुष विचार करून प्रकृती बाजूला काढल्यानंतर जे चैतन्य उरतं तेच तर आहे, तोच तर आहे. आपल्यात तेच आहे. प्रकृती बदलणारी आहे, जाणारी आहे. त्यामुळे अनेकी सदा एक दे, त्याचं लक्ष जे आहे ते अधिष्ठानभूत दृष्टी झालेली आहे त्याची. ज्या अधिष्ठानावर देह मनबुद्धीचे व्यापार चालतात ते अधिष्ठान कुठं आहे ते बघा. ते प्रत्येकाच्याकडे अधिष्ठानाकडे दृष्टी गेली की आपोआपच ज्याला समत्व बुद्धी आपण म्हणतो सर्वांकडे सारख्या तऱ्हेनं पाहायचं. तो म्हणे असं कसं शक्य आहे, ही बाई आहे, हा पुरुष आहे, हा श्रीमंत आहे, गरीब आहे, एक जनावर आहे, प्राणी आहे, एक माणूस आहे. हो, पण सर्वांच्यामध्ये चैतन्य एकच आहे. चैतन्याने हा भेदभाव बाळगलेला नाही आहे. मग त्या चैतन्याकडे जो पाहतो त्याला सगळ्या ठिकाणी एकच दिसतं. म्हणून अनेकी सदा एक देवास पाहे. आणखी काय करतो तो? सगुणी भजे. सगुणाचं भजन करतो. नाही तर काय म्हटलंय त्याने, निर्गुण नेले संदेहाने आणि सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोन्हीकडे अभिमाने ओस केले. निर्गुणावर विश्वास बसत नाही आणि सगुण, सगुण कसला आला आहे? तो निर्गुण आहे परमात्मा. त्यामुळे सगुणही गेलं, निर्गुणही गेलं, हाती काही नाही आलं असं नाही आहे ते. सगुणी भजे. ज्या सगुणाचं भजन करता करता निर्गुणाचा बोध झाला, तो बोध झाल्यानंतर तेच निर्गुण या सगुणाच्या रूपाने आपल्या समोर आलेलं आहे हे ज्ञान होतं. आणि निर्गुणाचं स्मरण करता करता सगुणाची जी भजन पहिल्यांदा करत होता ज्ञानापूर्वी त्याहीपेक्षा जास्त प्रेमाने आता तो सगुणाचं भजन करायला लागतो. कारण निर्गुणाची पूजा करता येत नाही. निर्गुणाशी एकरूप व्हायचं आहे आणि सगुणाची द्वैतात येऊन पूजा करायची आहे. ज्ञानपूर्व भक्ती आणि नंतर ज्ञानोत्तर भक्ती. तर ह्याच्यामध्ये सगुणी भजे बसतो, लेश नाही भ्रमात. मनात शंकाच नाही कसली. काही लोक म्हणतात अहो तुमचं ज्ञान झालं सगळं, आता पूजा कसली करता? स्वामींकडे एकदा नसायला तर तुम्ही पूजा कसली करता? म्हणजे भगवंत देखील भक्ताची पूजा करतात. प्रत्येक गोपाळकृष्णांनाच विचारायला गेलं तर तुम्ही कुणाची पूजा करता? नारद मुनी. तर त्यांनी सांगितलं हे काय, तुम्ही सगळे भक्त आहात ना, तुमची पूजा करतो मी. कारण भक्ताला भगवंताशिवाय चैन पडत नाही आणि भगवंताला भक्ताशिवाय चैन पडत नाही. प्रेमळाचं साकडं आमच्या गावी म्हणतात, आम्हाला प्रेमळ भक्त मिळत नाही. म्हटलं इतके भक्त असतात ते स्वार्थासाठी प्रेम करतात.
त्यांना भगवंत नको असतो, भगवंताकडून काहीतरी पाहिजे असतं. सकाम भक्ती असते ती, आणि निष्काम भक्ती तो म्हणतो मला काही नको प्रभू, मला तू पाहिजेस, मला फक्त तूच पाहिजेस, बाकी काही नको. हे सगळं अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो, तसं सगळं स्वच्छ त्याच्यापुढे असल्यामुळे सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, त्याला कुठल्याही मनामध्ये संशय नाही. ज्ञानीपुरुषाच्या मनामध्ये कशाहीबद्दल संशय नसतो. संशय आला की संशय आत्मा विनश्यते, संशयाचं पाखरू आलं आतमध्ये की नाश, संशय नाही, स्पष्ट सगळं, स्वच्छ आकाश, विचारांची सुद्धा स्पष्टता असते, त्यामुळे काही गोंधळ नाही. म्हणून सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, आणि मग असा जो सर्वोत्तमाचा दास आहे तो या जगात धन्य होतो. पाहू आपण, सदा बोलण्या सारिखे चालत आहे, अनेकी सदा एक देवा सिपाहे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
2: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास जोशी यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 वाजता ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45 वाजता।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग कोमल ऋषभ आसावरी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 आणि रात्री 11.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर।

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर राजेश दातार.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधावर.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज 7:00 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत मार्कंडेय मुनींनी लिहिलेलं मृत्यू निवारण स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे विजय जोशी यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत वसंत पवार आणि स्वर आशा भोसले यांचा.

आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे एस आर चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज सोमवार, श्रावण कृष्ण तृतीया आणि त्यानंतर चतुर्थी, अर्थात 31 ऑगस्ट 2026. आजचं नक्षत्र आहे रेवती नक्षत्र. आज संकष्ट चतुर्थी आहे. आज शिवपूजनाचा दिवस. आजची शिवामूठ मूग आहे. महत्वाच्या शहरांमधले चंद्रोदय जाणून घेऊयात. नागपूर आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी आज चंद्रोदयाची वेळ रात्री 8:23 आहे. बंगलोरमध्ये चंद्रोदय रात्री 8:35 होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 8:41 आहे. पुण्यामध्ये चंद्रोदय रात्री 8:46 होणार आहे. कराड आणि कोल्हापूर इथे चंद्रोदयाची वेळ रात्री 8:48 आहे. सावंतवाडी, कणकवली, वेंगुर्ला, म्हापसा या सर्व ठिकाणी चंद्रोदय रात्री 8:49 होणार आहे. तर मारगाव, फोंडा, पणजी या ठिकाणी चंद्रोदयाची वेळ रात्री 8:50 आहे. तर मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अलिबाग आणि पनवेल या सर्व ठिकाणी चंद्रोदय रात्री 8:50 होणार आहे. आदमापूर, जिल्हा कोल्हापूर इथे संत श्री बाळूमामा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज जागर आहे. खंडेराजुरी, तालुका मिरज इथे आज दंडोबा यात्रा आहे. शेटफळ, तालुका मोहोळ इथे आज श्री सिद्धेश्वर यात्रा आहे. राजाचे कुर्ले, तालुका खटाव इथे आज श्री गिरिजा शंकर यात्रा आहे. हंगा, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर इथे आज श्री महादेव उत्सव आहे. तर मेतगे, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर इथे आज संत श्री बाळूमामा यांच्या पुण्यतिथीनिमित्त जागर आहे.
1: ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भगवद्गीतेमध्ये भगवान श्री कृष्ण म्हणतात, आपल्या कर्मफलांवरील सर्व आसक्तीचा त्याग करणारा आणि नित्य तृप्त असणारा, जो सर्व इच्छांपासून मुक्त झाला आहे आणि जो आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींच्या स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो, तो शारीरिक क्रिया करूनही कार्मिक प्रतिक्रियेच्या पापकर्माने प्रभावित होत नाही, म्हणजेच तो कर्मबंधनातून मुक्त होतो. आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: ब्रह्मदेवांच्याच पासून, ब्रह्मदेवांच्या जांभाईपासून जी एक सुंदर स्त्री निर्माण झाली ती आहे संध्या. भागवतामध्ये याविषयी एक वेगळी हकीकत येते. या संध्येच्या आकृतीला पाहून स्वतः ब्रह्मदेव मोहित झाले. आपलीच मुलगी, पण तिला पाहिल्यानंतर ते अतिशय मोहित झाले. त्यामुळे ती संध्या अतिशय स्वतःला संकोच शरमून गेली. आणि संध्येने मनोमन ठरवलं की आपण हे रूप अग्नीमध्ये विसर्जित करून टाकायचं. संध्या ब्रह्मलोक सोडून निघून गेली. तिथे एक सुंदरस सरोवर, एक सुंदरशी नदी, चंद्रभागा, त्या चंद्रभागेच्या किनाऱ्यावरती येऊन ती तपश्चर्या करू लागली. तिला हे कळे ना की आपण तपश्चर्या कशी करावी. ब्रह्मदेवाच्याच प्रेरणेने एका तपस्व्याने संध्येला व्रत दीक्षा दिली आणि संध्येने त्या व्रताच्या द्वारा जी तपस्या केली त्याचे मोठे दीर्घ वर्णन आहे. त्या तपस्येने प्रत्यक्ष भगवान शिवशंकर त्या संध्येला प्रसन्न झालेले होते. तिने मोठी सुंदर स्तुती केलेली आहे त्या कर्पूर गौर पंचारण स्वरूप भगवंताची. भगवान तिला म्हणाले, तुला हवे ते वर माग, मी तुझ्या मनातलं ओळखतो. तिने काय काय वर मागितलेत बघा, तपश्चर्या कोणाकरता करते आणि काय करते. संध्या म्हणते की हे भगवान, अशी व्यवस्था करा की इथून पुढे मला जो दुसरा जन्म प्राप्त होईल त्यामध्ये मी जेव्हा कोणाची पत्नी बनेल तेव्हा कोणाच्याही मनात मला पाहून कुठलाही विकार उत्पन्न होऊ नये असे मला वरदान मिळावं. आणि समजा असा काही विकार निर्माण झाला तर त्या पुरुषाला

जन्माबद्दल, तुझ्या या जन्माबद्दल तुझी प्रतिज्ञा मला ठाऊक आहे, तू आपला देह विसर्जित करू इच्छिते. पण असा देह विसर्जित करणं म्हणजे आत्महत्या असते. त्यामुळे तू मेधातिथी नावाच्या एका तपस्वी ब्राह्मणाच्या ज्योतिष्टोम यज्ञामध्ये जा. त्या यज्ञाच्या मध्ये प्रज्वलित झालेला जो दक्षिणाग्नी आहे त्या अग्नीमध्ये आपलं शरीर स्वाहा कर, विसर्जित कर, आणि पुढे जो तुला जन्म प्राप्त होईल त्या जन्मात हा वर मी तुला निश्चित देतो की तू ज्याची पत्नी बन त्या पतीशी तुझा पूर्ण एकनिष्ठ असा सतीभाव, पाती पवित्रता, पातिव्रत्य तुला प्राप्त होईल. आणि तू म्हणतेस तशी मी व्यवस्था करतो. मानवाच्या आयुष्याच्या दोन भागांचं जेव्हा पूर्ण होतील तेव्हा दुसऱ्या भागाच्या अंतिम चरणामध्ये या जीवसृष्टीला काम प्राप्त होईल. जे जन्मतः बाल्यावस्थेमध्ये काम प्राप्त होणार नाही, किशोर अवस्थेमध्ये काम प्राप्त होणार नाही, तर तो जेव्हा युवा होईल तेव्हा प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये काम जागृत होईल. तोपर्यंत नाही. संध्येने मागून घेतलेला वर थोडस कथाभाग बाजूला ठेवला आणि या वराचा जर विचार केला, जर असा वर समजा संध्येने मिळवला नसता आणि अशी व्यवस्था जगतामध्ये झाली नसती तर काही विचारच कामाला. अहो, एवढी मर्यादा स्थापन केलेली आहे तेव्हा तो काम त्रास देतो आणि त्या कामापुढे सगळे एवढे हतबल होऊन जातात. त्याने जर जन्माला आल्याबरोबर आपल्याला ग्रासलं असतं तर मग काय विचारता असतोय. सर्व प्राणी मात्रांमध्ये विशिष्ट वयात आल्यानंतर काम प्रवृत्त होणं हा संध्येने भगवंताकडनं मागून घेतलेली व्यवस्था अथवा वरदान. या संध्येने भगवंताच्या आदेशानुसार ज्योतिष्टोम यज्ञामध्ये आपल्याला विसर्जित केलेलं होतं. तिने आपल्या शरीराचाच पुरोडाश म्हणजे यज्ञभाग करून टाकलेला होता. यज्ञामध्ये आहुती देण्याचा जो काही भाग असतो त्याला पुरोडाश असं म्हणतात. ती स्वतःच पुरोडाश बनली म्हणजे आहुतीचं स्वरूप बनली. सर्व ऋषी मंडळी बघताय ती यज्ञामध्ये स्वतःला विसर्जित करतीये. तिने यज्ञामध्ये स्वतःला विसर्जित केलं आणि त्यानंतर एक दिव्य स्वरूप तिला प्राप्त झालं. त्या दिव्य स्वरूपाने ती पुढे अरुंधती स्वरूपामध्ये जन्माला आलेली होती. त्या अरुंधतीचा विवाह वशिष्ठांशी झालेला होता. त्यामुळे जगतामध्ये असलेले हे जे दाम्पत्य आहे, वशिष्ठ आणि अरुंधती या दोघांमध्येही अलौकिक असं आणि त्यातल्या त्यात अरुंधतीचं तर आजही तारामंडळामध्ये वशिष्ठ आणि अरुंधती आहेत. आणि अशी एक मान्यता किंवा इथून पुढे शिवपुराणातही त्याचा उल्लेख आहे. जेव्हा अरुंधतीचा तारा दिसेनासा होतो, ढगांमुळे नाही आमच्या नजरेला, आमच्या डोळ्यांना अरुंधतीचा तारा जेव्हा दिसत नाही तेव्हा लक्षात घ्यावं की आपले काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहे. आपण म्हणू की आम्ही पाहणारच नाही, जाऊया तिकडे, कशाला पाहायचं आणि आपलं घड्याळ चालू करायचं. वशिष्ठ आणि अरुंधतींचा इतिहास मोठा गूढ गंभीर आहे. नारदांनी विचारलं, मग पुढे कामदेवाचं काय झालं, पुढे रतीचं काय झालं, पुढे सृष्टी कशी निर्माण झाली. म्हणाले, दक्ष महाराजांना एकूण 60 कन्या होत्या. त्यातल्या 13 त्यांनी धर्माला दिल्या. धर्म त्याच्या 13 पत्नी आहेत. 27 नक्षत्र स्वरूपात चंद्राच्या पत्नी आहेत. याप्रमाणे आपल्याकडे असलेल्या या सगळ्या मुलींचा विवाह दक्ष महाराजांनी वेगवेगळ्या म्हणजे कधी चंद्राशी कधी धर्माशी अशा प्रकारे 13 कश्यपांच्या पत्नी आहेत. म्हणजे कश्यपांच्या 13, धर्माच्या 13, चंद्राच्या 27. आम्हाला गणित कच्च आहे. त्यामध्ये एक कथा घडली की म्हणाले, या चंद्राला 27 पत्नी होत्या पण हा चंद्र रोहिणीकडे आकर्षित होऊ लागला. उरलेल्या सगळ्या बहिणींनी 26 बहिणींनी आपल्याच बहिणीबद्दल, रोहिणीबद्दल आणि तिचं असलेलं आपल्या पतीशी असलेलं जे काही सख्य आहे त्याच्याबद्दल तक्रार दक्ष महाराजांना केली. दक्ष महाराज रागावले. दक्ष महाराजांनी चंद्राला शाप दिला. तो क्षीण होऊ लागला. चंद्र नितांत सुंदर होता पण अरुंधतीच्या स्वरूपामध्ये असलेलं त्या संध्येचं
जेव्हा ही संध्या पूर्वकाळी तपश्चर्या करत होती, तिच्या तपश्चर्येला देवदेवतांनी अशी मान्यता दिली होती की चंद्राला शापमुक्त करण्याचं सामर्थ्य या संध्येमध्ये आहे. म्हणून ते तपश्चर्या करत असलेल्या संध्येजवळ येऊन वारंवार प्रार्थना करत होते की तपश्चर्या थोडी थांबव आणि चंद्र

0: त्याला उशाप दे. तिने देवदेवतांकडे बिलकुल ध्यान लक्ष दिलं नाही. तेव्हा भगवान त्यावेळा ब्रह्मदेवाच्या द्वारा आकाशातन जी नदी प्रवृत्त झाली ती चंद्रभागा चंद्राला शापमुक्त करण्याकरता चंद्राला तपश्चर्या करावी लागलेली होती. दक्षाचा शाप चंद्राने आपल्या तपश्चर्येने शुद्ध करून घेतलेला होता. चंद्र शापमुक्त झालेला होता. नारदांनी विचारलं मग दक्षांकडे ती जी भगवान शिवांची पत्नी आहे सती ती कशी अवतरली. शौनकादि ऋषी म्हणे म्हणतात की याकरता तुम्हाला आणखी एक कथा सांगतो. कथावान विस्तृत असतो. या आधी मी तुम्हाला सांगतो की भगवंताच्या कृपेने कुबेर पदाला पोचलेला एक सामान्य माणूस कसा आहे त्याची कथा आहे. भगवंताच्या पत्नीची कथा ऐकायची आहे ना, तर त्याआधी भगवंताचं स्वरूप आणि लक्षण तुमच्या लक्षात यावं म्हणून मी एक कथा सांगतो. एक यज्ञदत्त नावाचा सामान्य माणूस होता. ब्राह्मण आहे, पुन्हा पापाचारी दुराचारी. या यज्ञदत्ताला एके दिवशी काय बुद्धी झाली कोण असतो, हा यज्ञदत्त एका शिवालयामध्ये गेला काहीतरी चोरी करावी म्हणून. त्या शिवालयामध्ये गेला, तिथे अजिबात उजेड नव्हता म्हणून याने आपले कपडे काढले आणि त्या कपड्यांचाच एक प्रकारे टेंभा मशाल केली आणि त्या मशालीच्या उजेडामध्ये त्या देवालयामध्ये तो काही ना काहीतरी शोधू लागला. भगवान शिवांच्या त्या देवालयामध्ये त्या शिवालयामध्ये त्याने उजेड केला आणि ही जणू काही आपली आरती केली अशी भावना भगवान शिवशंकरांनी करून घेतली. हा दुराचारी द्विज ब्राह्मण संपला, मृत्युमुखी पडला. त्याला यमाकडे नेण्यात आलं. तिथे भगवान शिवांच्या शिवगणांनी हस्तक्षेप केला, तिथून त्याला शिवलोकाला नेलं. तेवढाच जो काही त्याला शिवगणांचा सत्संग प्राप्त झाला त्यानंतर तो एक राजपुरुष म्हणून जन्माला आला. अरिंदम. पूर्वी केलेल्या भगवंताच्या सेवेच्या निमित्ताने याची बुद्धी पवित्र झालेली होती. त्या पवित्र बुद्धीने त्याने आपल्या राज्यामध्ये दवंडी पिटवलेली होती. जे जे गाव त्याच्या राज्यामध्ये त्या ग्रामाध्यक्षांना त्याने स्पष्टपणे सूचना दिलेल्या होत्या की माझ्या राज्यातल्या गावात जिथे जिथे शिवालय आहे तिथे तिथे नित्य दीपावली झाली पाहिजे. मला बाकी काही शिवांची सेवा माहिती नाही. त्यांच्या मंदिरात उजेड असला पाहिजे, दिवे असले पाहिजे आणि जो ग्रामाध्यक्ष या सेवेत कचरा करेल त्याला मृत्यूदंड दिल्याशिवाय राहणार नाही, त्याला प्रचंड दंड होईल. अरिंदमाच्या राज्यामध्ये भगवंताची अशी सेवा त्या अरिंदमाने करून घेतली. कालांतराने हा अरिंदम मृत्युमुखी पडला. त्याने केलेल्या या सेवेचा मोबदला म्हणून ब्रह्मदेवाच्या पासून निर्माण झालेले पुनस्त्य नावाचे प्रजापती, त्यांचा पुत्र आहे विश्रवा, विश्रवाचा पुत्र आहे वैश्रवण, तो कुबेर. जो यज्ञदत्त होता तो पुढे अरिंदम झाला, तो अरिंदम पुढे कुबेर झाला. कुबेराच्या जन्माचा हा पूर्व वृत्तांत आहे. याला अतिशय शिवभक्ती, अतिशय शिवप्रीती. या वैश्रवणाने, या कुबेराने शिवदीक्षा धारण केलेली होती, शिवव्रत धारण केले होते. क्रमाक्रमाने हा असा शिवभक्त झालेला होता की याने अलौकिक अशी सुंदर अशी भगवंताची तपश्चर्या करायला सुरुवात केली. याने जी तपश्चर्या केली भगवान शिवांची, त्या तपस्येने भगवान शिवशंकर त्याला भगवती पार्वतीसह उमेसह दर्शन देते झालेले होते. आणि जेव्हा या वैश्रवणाने, या कुबेराने, आधी त्याचं नाव वैश्रवण आहे, भगवान शिवांचं आलेली पार्वती पाहिली आणि त्या पार्वतीचं अलौकिक सौंदर्य पाहिलं, तो भगवंताकडे दुर्लक्ष करू लागला आणि पार्वतीची स्तुती करू लागला. त्यांचं असलेलं ते सौंदर्य पाहू लागला, निरखू लागला आणि इतकंच नव्हे तर मोठमोठ्याने बोलू लागला सौंदर्याविषयी, आकृतीविषयी. भगवती जगदंबेला अपार राग आला, म्हणाले हे स्वामी काय हा मूर्ख बडबड करतोय आणि याच्या बडबडीला तुम्ही काही उत्तर देत नाही, तुम्हाला काही राग येत नाही, तुम्ही काही प्रतिसाद देत नाही. तिने क्रोधाग्नी, ती अतिशय रागावलेली होती, भगवंताच्या वामभागी होती आणि हा तिच्याकडे एकटक पाहतोय, मुखाने बडबड करतोय, आपण काय बडबड करतोय हे त्याला ठाऊक नाहीये. भगवतीच्या क्रोधामुळे त्याचा डावा डोळा फुटला, भगवंताला दया आली. भगवान म्हणाले, अहो आर्ये, हा खरं तर आपला पुत्र आहे. हा काही क्रूर स्वभावाने तुमची अशी काही, खरं तर तुम्ही तपस सामर्थ्याने मिळवलेले जे सौंदर्य आहे तुमच्या तपाचं कौतुक आहे. हा तुमची कुचेष्टा करत नाहीये. तुम्ही याच्या या भावाकडे वेगळ्याच अर्थाने पाहू नका. हा तुमचा पुत्र आहे, याला तुम्ही आपलं माना. भगवंताने चरत बदली केली. भगवती पार्वतीला अतिशय अतिशय माया प्रेम उत्पन्न झालं. म्हणाले, पुत्रा वत्सा, नित्य शिवप्रिय हो, तुझ्या हृदयामध्ये भगवंताची नित्य प्रीती असा. भगवान शिवशंकर म्हणाले, हा तुमचा पुत्र आहे ना तसा तो माझा पुत्र आहे, पण नव्हे तो माझा मित्र आहे. भगवंताच्या शीलाचं, भगवंताच्या स्वभावाचं हे वर्णन आहे. म्हणाले, याला मी माझा सखा मानलो. तू यक्षगणांचा अधिपती हो, तू पश्चिम दिशेचा स्वामी हो, तू धनाध्यक्ष हो, आणि जे जे शिवभक्त आहे त्यांना तुझ्या भांडारातन प्रचुर धनसंपत्ती नित्य प्राप्त होत राहो, तू त्यांना कायम देत राहा, माझा तुला आशीर्वाद आहे. त्यांना देता देता तुला कधीही कमी पडणार नाही. त्यांना दे जे माझे आहे, मला जे प्रिय मानतात, जे माझी सेवा करतात, त्यांच्याकरता तुझ्याकडे विपुल धनसंपत्ती असावी. कुबेर भगवंताच्या नगरीमध्ये भगवंताच्या सेवेकरता धनाध्यक्ष पदावरती, म्हणून त्याला कुबेर असं नाव प्राप्त. हा यक्षगणांचा अधिपती आहे, हा पश्चिम दिशेचा स्वामी आहे. भगवंताने आपल्याच स्वरूपातन ब्रह्मदेवाच्या भ्रूमध्यातन सृष्टीची व्यवस्था राखण्याकरता रुद्र म्हणून उत्पन्न होण्याचा संकल्प केलेला होता. तेच त्रिनेत्रधारी रूप, तोच गजचर्म व्याघ्रांबर, तेच त्रिशूळ, तेच डमरू. त्या रुद्रांबरोबर मात्र भगवती काली आहे. भगवान रुद्र उत्पन्न झालेले होते. भगवान रुद्र निवासा करता आपण पृथ्वी तलावरती निवास कुठे करावा या विचार करत असतानाच भगवंताने जो डमरूचा निनाद केला, त्या डमरूच्या निनादातन अनेक शिवगण भगवंताचे पार्षद उत्पन्न झाले. इतकाच नव्हे तर एक दिव्य असा कैलास निर्माण झाला, आणि त्या कैलासावरती भगवंताला निवास करायची इच्छा आहे ब्रह्मदेवाच्या आज्ञेने, विश्वकर्म्याने त्या कैलास पर्वताला भगवंताच्या निवासाकरता उत्तम रीतीने सजवलं. तिथे सीता, अलकनंदा, महानद्या प्रवर्तल्या. नित्य वसंत उत्सव, नित्य मधुर पक्ष्यांचं पूजन आहे. अलौकिक असं रसभांडार असलेली पुष्प त्या सर्व वनामध्ये निर्माण होतात, फळ निर्माण होतात. मोठं कुसुमित वनराजित असं ते कैलास पर्वताचं रमणीय स्थान भगवंताच्या निवासाकरता झालं. आणि भगवान रुद्र एकाकी, काली त्यांची पत्नी आहे, पण कैलासावरती त्यावेळी एकाकी निवास करत होते. दिव्य अशा कैलासावरती भगवान जेव्हा निवासाला गेलेले होते, ब्रह्मदेव ब्रह्मलोकात आहे सावित्रीसह, भगवान विष्णू वैकुंठात आहे लक्ष्मीसह, आणि रुद्र कैलासावरती आहे. आणि भगवती महादेवी आणि महादेव महेश्वर यांचं नित्य निवासस्थाने अविमुक्त काशी क्षेत्र. आनंद कानन असंही म्हणतात, आनंदवन असंही म्हणतात. पुन्हा विचारतायत, पण दक्ष महाराजांकडे जी सती भगवंताची पत्नी झाली ती कशी? म्हणाले, थांब, एवढी काय घाई आहे. भगवंताच्या कथेविषयी आपल्या मनामध्ये उत्सुकता, मोठा आनंद आहे. भगवंताच्या कैलास पर्वतावरती जो वास्तव्याचा भाग आहे, या वास्तव्याचा भाग हाच रुद्रसंहितेच्या सृष्टीखंडाचा उपसंहार आहे. आणि रुद्रसंहितेचा जो सतीखंड आहे, त्या सतीखंडाचा प्रारंभ सतीच्या कथेने. नारदजी ब्रह्मदेवाला विचारताय, ब्रह्मदेव नारदांना कथा सांगताय. ब्रह्मदेव नारदांचा संवाद सूत महामुनी शौनकांना सांगताय. भगवान संतुष्ट होऊन कैलासावरती निवास करत असताना ब्रह्मदेव सृष्टीचं कार्य करताय. प्राकृतिक वैकृतिक सारी सृष्टी निर्माण केली आहे. भूतसर्ग, मानवसर्ग, ऋषीसर्ग हे सगळे सर्ग निर्माण केलेले होते दक्ष महाराजांकडे. दक्ष महाराजांनी आपण 60 कन्यांचा इतिहास ऐकला. दक्ष महाराजांनी आपल्याला पुत्र भावेत म्हणून अनेक प्रयत्न केले. त्यात दक्ष महाराजांना हर्यश्व आणि शबलाश्व असे आपले पुत्र प्राप्त झाले. हर्यश्व जेव्हा प्राप्त झाले हे 10 जण आहेत, काही काही ठिकाणी 10,000 सुद्धा सांगितलेला आहे. दचकायची काही गरज नाही, ही पुराणांची पद्धती आहे. आपण आपल्या बुद्धीने विचार करायला जातो आणि फसगत होते. म्हणाले 10,000 मुलं कशी होती हो, ही पुराणांची पद्धती आहे. मग म्हणाले हे वास्तव नाही का, वास्तव अवास्तव यापेक्षा सुद्धा त्यामध्ये सांगितलेले जे तत्व आहे आणि त्यामध्ये सांगितलेला जो भाग आहे त्याच्याकडे आपल्याला अधिक जायला हवं. दृष्टांताचा तपशील चर्चेला घ्यायचा नसतो, त्यातला जो सिद्धांत आहे. दक्ष महाराज म्हणाले जसे मी तुम्हाला जन्माला घातले तसे तुम्ही मुलं बाळा जन्माला घाला, पण त्याआधी शक्ती संपन्न व्हा, सामर्थ्य संपन्न व्हा, भगवंताचं आराधन करा, तप करा. हरियश्व शबलाश्व, हरियश्व निघाले तपश्चर्या करायला गेले. तपश्चर्या करताना नारद त्यांना भेटले आणि नारदांनी त्यांना भगवंताचं आराधन करण्याची शिवदीक्षा जी दिली ते अशी दिली की नारदांनी केलेल्या उपदेशामुळे या हरियश्वांचं मन प्रपंचातन निघून भगवंताच्या आराधनेमध्ये पूर्ण लागलं. त्यांनी संसार सोडला, ते साधू झाले. दक्षाला जेव्हा कळलं की अरे आपल्या मुलांना साधू मार्गाला लावलंय, त्याला मोठा वाईट वाटलं. आपण इथे प्रपंचाचा विस्तार व्हावा, सृष्टी विस्तार व्हावा, आपल्या पित्याच्या ब्रह्मदेवाच्या कार्यामध्ये हातभार लावतोय, आपली मुलं आपल्या कार्यामध्ये भाग घेत नाहीये, सोडून दिलं. पुन्हा जी मुलं जन्माला आली त्यांचं नाव आहे शबलाशी. त्यांनाही दक्ष महाराज म्हणाले सामर्थ्य संपन्न व्हा, तप करा. आराधनेने सामर्थ्य येतं, तपश्चर्येने सामर्थ्य येतं, तपश्चर्या करा, भगवान प्रसन्न होतील. मग मुलाबाळांना जन्माला घाला, सृष्टीचा विस्तार करा. शबलाश्व जेव्हा तपश्चर्येला पोचले, पुन्हा नारदांचं आगमन झालं. नारदांनी त्यांना काही कूट प्रश्न विचारले. भागवतात ते कूट प्रश्न आहेत, शिवपुराणामध्ये नाही आहेत. नारद त्यांना म्हणाले अशी कोणती नदी आहे की जी दोन्हीकडे वाहते, पृथ्वीची मर्यादा किती आहे, आपल्या पूर्वजांनी काय केलंय. बाळांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेपर्यंत तुम्ही काय प्रपंच करणार. प्रपंच करायचा असेल तर त्या संबंधाने काहीतरी तुम्हाला माहिती तर पाहिजे, यथार्थ जाणीव तर पाहिजे. नारदांनी जो कूट भाग सांगितला त्याचा विचार करणाऱ्या शबलाश्वांच्या लक्षात आलं की जी काही अशी नदी आहे निवृत्ती आणि प्रवृत्तीची, ती दोन्हीकडे जाते. निवृत्तीचा पण एक प्रवाह आहे आणि प्रवृत्तीचा पण एक प्रवाह आहे. पृथ्वीची मर्यादाच आपल्याला सापडत नाही, ठाऊक नाही. मग आपण मुलाबाळांना जन्मात आपलं घर किती मोठं आहे, आपलं अंतरूण किती लांब आहे, त्याप्रमाणे पाय पसरायचे ना. त्यांनी तोच विचार केला, म्हणाले हे सगळं आपल्याला काही सापडत नाही, याचा काही अंत नाही आहे. आपण जो निर्माता आहे त्या निर्मात्याला पकडण्याचा प्रयत्न करू, त्या आत्मतत्वाला पकडण्याचा प्रयत्न करू. आपले पूर्वज म्हणजे आपले ज्येष्ठ बंधू हरियश्व ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जाऊ. शबलाश्वांना सुद्धा जेव्हा नारदांनी साधू मार्गाला लावलं तेव्हा मात्र दक्ष महाराजांचा क्रोध वाढला आणि दक्ष महाराजांनी नारदाला बोलावून झापला. नारदा प्रपंचामध्ये कष्टपूर्वक मुलाबाळांना वाढवतो, ब्रह्मदेवाच्या कार्यामध्ये आम्ही सहभागी आहोत, त्यांचा हातभार कमी करण्याचा, त्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न करतो आणि तू खुशाल मुलांना निवृत्ती मार्गाला लावतो. आजपासून मी तुला शाप देतो की तुला एका ठिकाणी थांबताच येणार. तू खुशाल मुलांना निवृत्ती मार्गाला लावतोस, तुला कधी एका ठिकाणी थांबता येणार नाही आणि तुला शांती लाभणार नाही. तू सतत शोधात राहशील, सतत परिभ्रमण करशील. नारद म्हणाले फार बरं झालं. ब्रह्मदेवाने नारदांना शांती, बाळा तुम्ही दोघेही माझी मुलं आहात, विवाह करू नका. आणि मग दक्ष महाराजांना ब्रह्मदेवाने सांगितलं की तुझ्या मुलींचा वंश वाढू शकतो, मुलींचा वंश हा सुद्धा तुझाच वंश आहे, मुलांचाच वंश वाढला पाहिजे असा हट्ट करू नको. म्हणून एवढ्या सगळ्या पुराण कथांमध्ये दक्ष महाराजांच्या मुलींच्या वंशाचा विस्तार अधिक मानला जातो.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 49वा श्लोक आपण पाहणार आहोत. सदा बोलण्यासारिखे चालता आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो सर्वोत्तमाचा दास या जगात धन्य आहे. कसा आहे तो? काय त्याची लक्षणं आहेत? सदा बोलण्यासारखे चालत आहे. जे सामान्य मनुष्य जो असतो ना, त्याच्याबरोबर उलट. नेहमी संतांची लक्षणं काढायची झाली, प्राप्त पुरुषाची लक्षणं करायची झाली, तर सामान्य मनुष्य जो असतो ना, त्याच्याबरोबर उलटी लक्षणं गेली की त्याची लक्षणं झाली. जसं भगवद्गीतेत ज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगितली, ही ज्याच्याजवळ नाहीत तो अज्ञानी, तसं इथं आहे. ते जेव्हा म्हणतात सदा, सदा शब्द येतो आहे पुन्हा पुन्हा त्यांचा. बोलण्यासारखे चालत आहे, जसं बोलतो तसा चालतो. आपलं तसं नसतंच, आपण बोलतो एक, चालतो एक, मनात विचार दुसरेच. म्हणजे उक्ती आणि कृती हे दोन्ही एकरूप झाल्या पाहिजे. जे आपण बोलतो ते आपल्या कृतीत आलं पाहिजे. पण बहुधा असं दिसतं, परमार्थाच्या क्षेत्रात, इतरही क्षेत्रात आहेच पण त्यातल्या त्यात कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, त्याच्यावर ग्रंथ लिहिणारी मंडळी आहेत, व्याख्यानं देणारी मंडळी आहेत, ते व्यासपीठावरून असताना जे काही बोलतात आणि पाठीमागून त्यांचं जे जीवन असतं, त्याचा एकाचा एकाला काही मेळ नसतो. आणि वास्तविक असा आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आपलं कोणी का ऐकत नाही, त्याचं कारण आपण जे बोलतो तसं आपण वागतच नाही. बोलण्यासारखे चालणे असणारे संत सांगतात तरी लोक बदलत नाहीत. मग आपल्याकडे तेही नाही तर आपण सांगून लोक काय बदलणार? ते म्हणतील आहे माहिती, आम्ही बघितलं त्यांचं सगळं, सांगण्याजोगं काही नाही. तसं नाही, जे बोलतायत ते बोलताना विचार करून बोला. काय आपल्याला बोलायचं आहे ते आपल्या कृतीत येणार आहे का? किंबहुना आधी आपल्या कृतीत ते यायला पाहिजे आणि मग बोलायला पाहिजे. जशी एक नाथांची गोष्ट सांगितली, एक बाई आल्या, हा मुलगा गूळ फार खातो म्हणून सांगायला आले. ते म्हणले महिनाभराने या. त्यांना म्हटलं एवढं सांगायला महिनाभर काय करायचं? महिनाभराने गेल्या, ते म्हणले बाळ गूळ खाऊ नको. ते म्हणले इतके दिवस का राहिले लागले? ते म्हणले एक महिनाभर मी सोडला खायचा, तेव्हा तुला सांगायचा अधिकार आला.

आणि झोपेत देखील तो भक्तच असल्यामुळे झोप हे देखील समाधीच होते त्याची. झोपतानाही त्याच चिंतनात झोपला, उठतानाही त्याच चिंतनात उठलेला आहे. संसाराचा विचार नाही आहे. संसाराचा विचार काय करायचा आहे? ठीक आहे, आला आहे समोर, करायचा आहे, होत असतो तो. त्याला काय मुद्दाम करायला लागतो असं नाही, परमार्थ करावा लागतो, प्रयत्नाने करावा लागतो, जिद्दीनं करावा लागतो, चिकाटीनं करावा लागतो. म्हणून सदा बोलण्यासारखे चालत आहे हे पथ्य पहिलं पाळलं पाहिजे. आपल्या तोंडातून शब्द काय गेला तसं आपण वागतोय का? नसेल वागत तर आपण पुन्हा स्वतःला तपासलं पाहिजे हे काय चुकलं आपलं. साधकाची महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रत्येक वेळी अंतर्मुख होऊन स्वतःला तपासायचं आहे आपलं काय चुकतंय का. दुसऱ्याच्या चुकावर बोट ठेवायच्या नाही आहेत, आपल्या चुका सुधारायच्या आहेत. सदा बोलण्यासारखे चालत आहे. आणखीन काय करतो? अनेकी सदा एक देवासी पाहे. आता ह्याचे अर्थसुद्धा दोन अंगाने आपल्याला घेतात. एक म्हणजे अनेकी सदा, अनेक देव आपल्याकडे आहेत. आदिनाथ आहेत, रामचंद्र आहेत, श्रीकृष्ण आहेत, गणपती आहे, दत्त आहे, पुष्कळ देवदेवता आपल्याकडे म्हटल्या तसं 33 कोटी देव म्हटले असे अनेक आहे. पण सर्व देव नमस्कारान केशवम प्रति गच्छती हेही लक्षात पाहिजे. सगळे देव नमस्कार जे आहे एकाच केशवाला पोचतात. कारण एकच परमात्मा अनेक रूपे घेऊन नटलेला आहे. म्हणजे देवांच्या रूपाने पाहत असतानासुद्धा कुठल्याही देवाला पाहताना एकाच देवाला मी पाहतोय असा बोध असावा. हे शंकराचं देऊळ आहे, मग आमच्याकडे शंकर नाही, आम्ही नाही जात, मग आम्ही नारायणाला जातो असं नाही आहे. जो शंकर आहे तोच नारायण झाला आहे, तोच राम झाला आहे, तोच कृष्ण झाला आहे. एवढंच नव्हे तर तोच ज्ञानदेव झाला आहे, तोच समर्थ झाला आहे, तोच नाथ झालेला आहे. त्याच्याही पुढे जाऊन प्रत्येक प्राणी मात्रात मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत तोच एक आहे असं ज्याला पाहता येत आहे तो. अनेकी सदा एक देवासी पाहे, प्रत्येकाकडे पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येत आहे तोच तर आहे, तोच तर आहे. अगदी मुंगी जरी तुरुतुरु चालत असलं तरी बघावं आणि त्यातलं चैतन्य आहे ते बघा कशी चालतं आहे. बघा पक्षी उडताना बघावं, बघा कसा उडतो आहे तो, तोच तर आहे. त्यातलं चैतन्य काय आहे? प्रकृती पुरुष विचार करून प्रकृती बाजूला काढल्यानंतर जे चैतन्य उरतं तेच तर आहे, तोच तर आहे. आपल्यातही तेच आहे. प्रकृती बदलणारी आहे, जाणारी आहे. त्यामुळे अनेकी सदा एक दे, त्याचं लक्ष जे आहे ते अधिष्ठानभूत दृष्टी झालेली आहे त्याची. ज्या अधिष्ठानावर देह मनबुद्धीचे व्यापार चालतात ते अधिष्ठान कुठं आहे ते बघा. ते प्रत्येकाच्याकडे अधिष्ठानाकडे दृष्टी गेली की आपोआपच ज्याला समत्व बुद्धी आपण म्हणतो सर्वांकडे सारख्या तऱ्हेनं पाहायचं. तो म्हणे असं कसं शक्य आहे, ही बाई आहे, पुरुष आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, एक जनावर आहे, प्राणी आहे, एक माणूस आहे. हो, पण सर्वांच्यामध्ये चैतन्य एकच आहे. चैतन्याने हा भेदभाव बाळगलेला नाही आहे. मग त्या चैतन्याकडे जो पाहतो त्याला सगळ्या ठिकाणी एकच दिसतं. म्हणून अनेकी सदा एक देवास पाहे. आणखी काय करतो तो? सगुणी भजे. सगुणाचं भजन करतो. नाही तर काय म्हटलंय त्याने? निर्गुण नेले संदेहाने आणि सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोन्हीकडे अभिमाने ओस केले. निर्गुणावर विश्वास बसत नाही आणि सगुण, सगुण कसला आला आहे? तो निर्गुण आहे परमात्मा. त्यामुळे सगुणही गेलं, निर्गुणही गेलं, हाती काही नाही आलं असं नाही आहे ते. सगुणी भजे. ज्या सगुणाचं भजन करता करता निर्गुणाचा बोध झाला, तो बोध झाल्यानंतर तेच निर्गुण या सगुणाच्या रूपाने आपल्यासमोर आलेलं आहे हे ज्ञान होतं. आणि निर्गुणाचं स्मरण करता करता सगुणाची जी भजन पहिल्यांदा करत होता ज्ञानापूर्वी त्याहीपेक्षा जास्त प्रेमाने आता तो सगुणाचं भजन करायला लागतो. कारण निर्गुणाची पूजा करता येत नाही. निर्गुणाशी एकरूप व्हायचं आहे आणि सगुणाची द्वैतात येऊन पूजा करायची आहे. मग ज्ञानपूर्व भक्ती आणि नंतर ज्ञानोत्तर भक्ती, तर ह्याच्यामध्ये सगुणी भजे बसतो. लेश नाही भ्रमा, मनात शंकाच नाही कसली. काही लोक म्हणतात अहो तुमचं ज्ञान झालं सगळं, आता पूजा कसली करता?

स्वामींकडे एकदा नसायला होत्या, तुम्ही पूजा कसली करता? म्हणजे भगवंत देखील भक्ताची पूजा करतात. प्रत्येक गोपाळकृष्णांनाच विचारायला गेलं होतं, तुम्ही कुणाची पूजा करता? नारद मुनी. तर त्यांनी सांगितलं, हे काय, तुम्ही सगळे भक्त आहात ना, तुमची पूजा करतो मी. कारण भक्ताला भगवंताशिवाय चैन पडत नाही, भगवंताला भक्ताशिवाय चैन पडत नाही. प्रेमळाचं साकडं आमच्या गावी म्हणतात, आम्हाला प्रेमळ भक्त मिळत नाही. म्हटलं, इतके भक्त असतात ते स्वार्थासाठी प्रेम करतात, त्यांना भगवंत नको असतो, भगवंताकडून काहीतरी पाहिजे असतं. सकाम भक्ती असते ती, आणि निष्काम भक्ती तो म्हणतो, मला काही नको प्रभू, मला तू पाहिजेस, मला फक्त तूच पाहिजेस, बाकी काही नको. हे सगळं अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो, तसं सगळं स्वच्छ त्याच्यापुढे असल्यामुळे सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, त्याला कुठल्याही मनामध्ये संशय नाही. ज्ञानीपुरुषाच्या मनामध्ये कशाहीबद्दल संशय नसतो. संशय आला की संशय आत्मा विनश्यते, संशयाचं पाखरू आलं आतमध्ये की नाश, संशय नाही, स्पष्ट सगळं, स्वच्छ आकाश. विचारांची सुद्धा स्पष्टता असते, त्यामुळे काही गोंधळ नाही. म्हणून सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, आणि मग असा जो सर्वोत्तमाचा दास आहे तो या जगात धन्य होतो. पाहू आपण, सदा बोलण्यासारिखे चालता आहे, अनेकी सदा एक देवा सिपाहे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा।

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे अनुराधा मराठे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या सहवासात विनायक वासुदेव 4 दिवस अतिशय आनंदात राहिले। त्यांनी स्वामींच्या सहवासात अक्षरशः स्वर्गीय आनंद उपभोगला। मुंबईला परतण्याचा निरोपाचा क्षण जवळ आला। स्वामींना सोडून परत जायचं ह्या कल्पनेने विनायक वासुदेवांचा गळा भरून आला। एवढे मोठे सरकारी अधिकारी, परंतु त्यांना डोळ्यातले अश्रू थोपवता आले नाहीत। स्वामींना साष्टांग नमस्कार घालून ते निघाले। स्वामी, पुन्हा लवकरच तुमच्या दर्शनाला येतो, पाय निघत नाही, परंतु मुंबईला जायला हवं। राजेसाहेबांनी हत्ती, घोडे, मेणे, पालख्या ह्या सर्व गोष्टींची सोय केली होती। विनायक वासुदेवांच्या बरोबरची मंडळी कडबगाव स्टेशनाच्या दिशेने पुढे गेली होती। फक्त विनायक वासुदेव मागे थांबले होते। स्वामींच्या लक्षात आलं की आपल्या ह्या परमभक्ताचा पाय निघत नाही, म्हणून ते म्हणाले, चला लवकर निघा, ताबडतोब जा। स्वामींनी घाई केली म्हणून विनायक वासुदेव सजवलेल्या घोड्यावर स्वार झाले आणि स्टेशनाच्या दिशेने वायू वेगाने गेले। तेव्हा एक घटना घडून गेली होती। स्टेशनात शिरताना इंजिनाची मोठी शिट्टी ऐकून हत्ती बिथरला होता। त्याला सावरायचं कसं हे माहुताला कळत नव्हतं। लहान मुलं आणि 2-4 बायका हत्तीवरल्या भल्या मोठ्या अंबारीत बसल्या होत्या। विनायक वासुदेव घोड्यावरून उतरले, हात जोडले, स्वामींचं स्मरण केलं, त्यांचा धावा केला आणि काय आश्चर्य, तो स्वामींचा धावा सुरू केल्याबरोबर हत्ती एकदम शांत झाला। त्याने पुढले 2 पाय खाली वाकवले, हत्तीवरची माणसं खाली उतरली। हत्तीने सोंड वर करून आनंदाने चित्कार केला। सर्वजण मग स्टेशनात आले आणि गाडीत बसून मुंबईच्या दिशेने निघाले। विनायक वासुदेवांना स्वामींच्या अवतारी अस्तित्वाची त्या क्षणी जाणीव झाली। श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थांनी आपल्या ह्या परमभक्ताचं अक्कलकोटात केवळ स्वागतच केलं नव्हतं, तर परतीच्या वाटेवर रक्षण सुद्धा केलं होतं। त्या क्षणापासून विनायक वासुदेव प्रत्येक श्वास स्वामींच्या नामात गुंफू लागले, ते स्वामीमय झाले।
1: श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूया स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींची कृपा एकदा का झाली की परमभक्ताचं भाग्य उजळून येतं। ही कृपा पावसासारखी बरसू लागते। परमभक्ताला एका नामजपाव्यतिरिक्त मग काहीच करावं लागत नाही। एक लक्षात घ्या, परमेश्वराने एकदा का कृपा केली की भक्ताला काही करायचं शिल्लकच राहत नाही। ह्या संदर्भात ज्ञानदेवांनी म्हटलंय की सद्गुरू हाच परमेश्वरी कृपेने आपल्यावर मेघ होऊन बरसत राहतो। तेव्हा काय घडतं? तर तैसी सद्गुरु कृपा होये, तरी करिता काय आपू नोहे, म्हणवनी ते अपार माते आहे, ज्ञान देवो म्हणे।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 आणि रात्री 11.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 31 ऑगस्ट. ज्याच्या घरात समाधान तेथे मी आहे. मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो, त्याच्या इतर गोष्टी मी पाहत नाही. पण तुम्ही त्याची श्रीमंती, विद्या, मान यावरून तो सुखी आहे की नाही हे ठरवता. भगवंता वाचून मनुष्य कसा सुखी होईल? लोकांना श्रीमंत आवडतो तर मला गरीब आवडतो. लोकांना विद्वान आवडतो तर मला अडाणी आवडतो. असं माझं सगळं जगाच्या उलट आहे. पण म्हणूनच जगाच्या उलट माझ्याजवळ समाधान आहे. समाधान कशात आणि कुठे आहे याचा मी शोध लावला. मी समाधान रूप आहे. ज्याच्या घरात समाधान आहे तिथे मी आहे. जो माझा आहे पण समाधानी नाही त्याच्याजवळ राहायला मला कष्ट होतात. मी अत्यंत समाधानी आहे. तसे तुम्ही सुद्धा अत्यंत समाधानी रहा की झालं. आजपर्यंत मी एकच साधन केलं, कुणाचं मन दुखवलं नाही आणि एका नामा वाचून दुसऱ्या कशाचीही आठवण ठेवली नाही. माझ्याजवळ काय आहे ते सांगा. विद्या नाही, पैसा नाही किंवा कला नाही, पण सर्वांवर मी अत्यंत निष्कपट प्रेम करतो. त्यामुळे लोकांना मी हवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतो. जगाचा स्वभाव मला पक्का माहीत आहे. म्हणून आजपर्यंत मला कोण काय म्हणतो हे मी पाहिलं नाही. मी त्याला काय सांगायचं एवढंच मी पाहिलं. माझं सांगणं ऐकल्यानंतर पुन्हा तुम्ही ऐकायला येता याची 3 कारणं असू शकतील. 1, मला चांगलं सांगता आलं नसेल. 2, तुम्हाला ते समजलं नसेल. किंवा 3, सांगितलेलं तुम्ही विसरला असाल. तुम्ही माझ्याशी अगदी स्वाभाविक रीतीने बोलावं. आपण आपल्या घरातल्या माणसांशी जसं बोलतो तसं अगदी आपलेपणाने माझ्याशी बोलावं. पण माझ्याशी कोणी कसाही आणि काहीही बोलला तरी मला जे सांगायचं तेच मी त्याला सांगत असतो. मी एखाद्याला सांगत असताना याने माझं ऐकलं तर याचं कल्याण होईल असं आपोआपच माझ्या मनात येतं. माझं जो ऐकेल त्याचं खास कल्याण होईल याची मला खात्री असते. पण कल्याण म्हणजे प्रपंचातली सुधारणा नसून आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहणे होय. माझ्या माणसाच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असं नाही, पण त्याचा प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मदत मी करणार नाही. अशी केली नाही तर तो रडेल, त्याची माझ्यावरची श्रद्धा थोडी कमी होईल. पण तो जगेल हे मात्र निश्चित होय. आणि जगल्यावर तो आज ना उद्या नाम घेईल. रोगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन काय उपयोग आहे. मी एकदा बीज पेरून ठेवतो, आज ना उद्या त्याचं झाड झाल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत मी नामाशिवाय दुसरं काही सांगितलंच नाही. जो मला भेटायला येतो त्याच्या तोंडातून नाम घेववण्याचं माझ्याकडे लागलं. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय.
2: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: अगं बया बया बया
3: काय झालं बया?
1: आता बया बया बया.

0: फाटकच लुगड तुटकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळती?
0: अव फाटकच लुगड तुटकी चोळी,
1: मग शिवून घे की।
0: पण शिवायला

श्रोते हो, आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य। अभिवाचक आहेत आशिष केसकर। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्ती सुधा।
2: सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य या मालिकेमध्ये मंदिर आणि त्याचं महत्त्व आपण जाणून घेऊयात। सुरुवातीला मंदिर आणि वास्तुशास्त्र याविषयी जाणून घेऊ। मंदिर गुरुद्वाराचे उंच आणि गोल घुमट प्रतिध्वनीसाठी असतात। त्याचंही एक वास्तुशास्त्र आहे। तिरुपती मंदिर आणि इतर मंदिरांची रचनाही वास्तुशास्त्रानुसार केलेली आहे। तुम्हाला बिलोरी आरसा माहिती असेलच। ज्याप्रमाणे भिंगामध्ये प्रकाशकिरण एकत्र होतात, त्याप्रमाणे मंदिरात झालेला आवाज या घुमटामुळे एकत्रित होतो। तिथे साधक साधना करत असतो, म्हणून मंत्रोच्चार, प्रार्थना इत्यादींमुळे होणाऱ्या आवाजाचा वर्षाव साधकावर होत असतो। त्याचं शरीर रोमांचित होतं, त्यामुळे साधकाला ब्रह्मसुखाचा अनुभव मिळतो आणि इंद्रिय त्याला वश होतात। आपण मंदिरात प्रदक्षिणा घालतो त्याविषयी जाणून घेऊयात। जेव्हा आपण मंदिरात जातो आणि पूजा केल्यावर मंदिरातल्या गाभाऱ्याला फेरी मारतो, त्याला प्रदक्षिणा म्हणतात। प्रदक्षिणा घालण्याचा अर्थ असा की परमेश्वराला जीवनाचा एक केंद्रबिंदू मानून स्रोत आणि मूलभूत तत्व स्वीकारणं आणि आयुष्यातल्या सर्व क्रिया करणं। ज्याप्रमाणे एका केंद्रबिंदू खेरीज फिरणं अशक्य असतं, त्याप्रमाणे ब्रह्मांडाचा केंद्रबिंदू असलेल्या परमेश्वराखेरीज सृष्टीची रचना अशक्य आहे। आणखी एक अर्थ असा सांगितला जातो की प्रत्येक बिंदू केंद्रापासून सारख्या अंतरावर असतो। त्याचप्रमाणे आपण कोणीही असलो, कुठेही असलो, तरी नेहमी परब्रह्माजवळ असतो। त्याची कृपा नसेल तर कोणतंही असलं कार्य यशस्वी होऊ शकत नाही। मंदिराखेरीज आपण आई वडील, दैवी महापुरुष यांनाही प्रदक्षिणा घालतो। धर्मशास्त्रात मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव असं म्हटलं आहे। याचाच अर्थ असा की आई वडील आणि गुरु यांना परमेश्वराचं स्वरूप मानण्यात आलेलं आहे। प्रदक्षिणा घालताना जो मंत्र म्हणायचा तो जाणून घेऊया। यानी कानी च पापानी जन्मांतर कृतानी च तानी तानी विनश्यंती प्रदक्षिणा पदे पदे। प्रदक्षिणेच्या वेळेला टाकलेलं एक एक पाऊल त्या व्यक्तीचं पूर्वजन्मीचं सर्व पाप नष्ट करतं। प्रदक्षिणा दक्षिणावर्त करण्याचं कारण असं की परमेश्वर आपल्या मदतीला नेहमी धावून येतो। आपल्याकडे डावी दिशा शुभ मानण्यात आलेली आहे आणि परमेश्वर आपला मूळ आधार आहे, म्हणून प्रदक्षिणा डावीकडून उजवीकडे घातली जाते। मंदिरात घंटा वाजवण्याचं कारण जाणून घेऊयात। भारतीय संस्कृतीमध्ये मंदिरात घंटा वाजवण्याची प्रथा आहे। घंटा हे मंगल आणि पवित्र ध्वनीचं प्रतीक आहे। घंटेचा आवाज वातावरणात पावित्र्याचा भाव निर्माण करतो, मनात आध्यात्मिक भावना जागृत होते। घंटेच्या आवाजामुळे अन्य आवाज आणि विचारांचं विस्मरण होऊन मन एकाग्र होतं। घंटेतून निघणारा आवाज शुभ मानला जातो, कारण त्यातून ओम असा ध्वनी निर्माण होतो। ओम हे परमेश्वराचं सर्व व्यापक असं नाव आहे। दररोज आरती करताना घंटेबरोबर अन्य वाद्येही वाजवली जातात। पूजा करताना घंटा वाजवताना जो मंत्र म्हटला जातो तो जाणून घेऊयात। आगमनार्थम तू देवानाम, गमनार्थम तू राक्षसा, कुर्वे घंटारवम एवं तत्र देवता वाहन लक्षणम। अर्थात मी देवांना आवाहन करण्यासाठी घंटा वाजवतो, ज्यामुळे नैतिक आणि महान शक्ती माझ्या घरात, हृदयात प्रवेश करतील आणि माझ्यातील अशुभ आणि राक्षसी शक्तीचा नाश होईल। 1928 साली लंडन विद्यापीठात घंटा वाजवण्यावरून वाद निर्माण झाला। शेवटी हा वाद न्यायालयात गेला। त्यावर तोडगा काढण्यासाठी घंटेच्या आवाजावर संशोधन करून तिथल्या शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की घंटेच्या आवाजाने 26 फूट परिघाच्या क्षेत्रात क्षयरोगाचे असणारे सर्व जंतू घंटेच्या ध्वनिकंपनाने नष्ट होतात. जर्मनीत 1916 सुमाराला बर्लिन विद्यापीठात शास्त्रज्ञांनी म्हटलं होतं की शंख किंवा घंटेच्या आवाजाने 1600 फूट परिघाच्या आत प्लेग, टायफॉइड आणि पटकीचे जंतू ध्वनिकंपनाने वातावरणातच नष्ट होतात. या दोन उदाहरणांवरून असं सिद्ध होतं की शंख आणि घंटेच्या ध्वनीमुळे वातावरण प्रदूषणमुक्त ठेवण्यास मदत होते. आता आपण शंख का वाजवला जातो ते पाहूयात. आपल्याकडे शंख वाजवण्याची परंपरा आहे. घंटा ध्वनीप्रमाणे शंखध्वनी पवित्र समजला जातो. धर्मशास्त्रात असं म्हटलंय की परमेश्वराची पूजा करताना शंख वाजवल्यामुळे त्या व्यक्तीचं सर्व पाप नष्ट होतं आणि तो भगवान विष्णूसमवेत आनंदाने राहतो. ध्वनिशास्त्रज्ञांच्या मते शब्दाच्या प्रगतीमध्ये सूर्यकिरणे व्यत्यय ठरतात, म्हणून सकाळी आणि सायंकाळी सूर्यकिरणे कोवळी असताना शंखवादन करावं असं धर्मग्रंथात म्हटलेलं आहे. शंखाचा आवाज जितका दूर जातो तितपर्यंत

वेळ खर्च करत आहेत. तीच गोष्ट आपल्या ऋषींनी अगदी सुलभपणे सांगितलेली आहे आणि त्यासाठी खर्चही करावा लागत नाही. आता शंखातलं पाणी शिंपडण्याचं महत्त्व आपण जाणून घेऊयात. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार शंखात पाणी भरून देवघरात ठेवावं आणि त्या पाण्याने पूजा सामग्रीवर शिडकाव करावा असं ऋषींनी सांगण्यामागचं कारण काय आहे? तर शंखामध्ये गंधक, फॉस्फरस आणि कॅल्शियमचं प्रमाण असतं. या तीनही गोष्टी रोगजंतुनाशक आहेत. शंखाभर चंदनाचा गंध अर्धचंद्रकार लावण्यामुळे शंखातलं पाणी सुगंधित होतं. म्हणून आरती झाल्यावर पुजारी त्यातलं पाणी लोकांच्या अंगावर शिंपडतात. शंखातलं पाणी रोज पिल्यामुळे देखील फायदा होतो. आता मंदिरात कापूर का लावला जातो ते आपण जाणून घेऊयात. आरती करताना कापूर लावावा असं धर्मशास्त्रात नमूद करण्यात आलं आहे. जगात अनेक चिकित्सा पद्धतींमध्ये कापराचे शेकडो गुण सांगितले आहेत. एका पद्धतीनुसार आपल्या शरीरात सर्दी पडशाचा एक प्रवाह वाहत असतो. तो शरीराच्या कोणत्या ना कोणत्या अवयवांवर पडतो आणि त्या अवयवाला फटका बसतो. तो डोक्यावर पडला तर केस गळून टक्कल पडतं किंवा केस अकाली पांढरे होतात. फुफ्फुसावर पडला तर फुफ्फुसाचे विकार होतात. हे सांगण्याचं तात्पर्य असं की पडशाच्या त्या प्रभावाचा परिणाम शरीराच्या कोणत्या ना कोणत्या भागावर होतो. काहींचं नाक सतत वाहतं, शिंका येतात आणि सदैव कफ राहतो. योगशास्त्र, चिकित्साशास्त्र आणि आरोग्यशास्त्र या तीनही शास्त्रांमध्ये या रोगापासून सुरक्षित राहण्यासाठी अनेक औषधांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आपल्या ऋषींनी आरतीच्या वेळी कापूर जाळण्यामागचं रहस्य शोधून काढलं. सर्दी पडशामुळे होणारा त्रास कापूर जाळण्यामुळे कमी होतो. आपण पाहिलं असेल की पुजारी आरती झाल्यावर आरतीचं तबक प्रत्येकाजवळ नेतात आणि प्रत्येकजण कापराने जळणाऱ्या आरतीवर दोन्ही तळहात फिरवून तो तळहात चेहऱ्यावरून फिरवतो. या कृतीमुळे सर्दीचा त्रास कमी होतो. कापूर शेकडो रोगांवरती औषध म्हणून उपयुक्त आहे. तथापि सर्दी आणि पडशावर कापूर अगदी रामबाण औषध आहे. पूजा करताना तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावणं याविषयी जाणून घेऊयात. प्रत्येक हिंदू पूजा करताना दिवा लावतो, निरांजन लावतो. काही घरांमध्ये फक्त सकाळी दिवा लावला जातो तर काही घरांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला देवापुढे दिवा लावला जातो. तर काहींच्या घरी नंदादीप अखंड तेवत असतो. रोजच्या पूजेखेरीज सार्वजनिक समारंभाचं उद्घाटन दीपप्रज्वलन करून होतं. तुपाचा दिवा देवघरात लावल्यामुळे वातावरणातले संसर्गजन्य रोगजंतू नष्ट होतात ही गोष्ट कॅनडातल्या शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवली आहे. दीप प्रज्वलित करण्यामागचा उद्देश म्हणजे प्रकाश हे ज्ञानाचं तर अंधार हे अज्ञानाचं प्रतीक आहे. आपल्या ज्ञानाचा मूळ स्रोत असलेलं ब्रह्म हे चैतन्य तत्व आहे आणि ते प्रकाशमान करतं. म्हणून प्रकाशाची पूजा ब्रह्माच्या रूपात केली जाते. ज्याप्रमाणे प्रकाश अंधाराचा नाश करतो त्याप्रमाणे ज्ञान अज्ञानाला दूर करतं. म्हणून ज्ञानाच्या श्रेष्ठत्वाला नमस्कार करण्यासाठी दीप प्रज्वलित केला जातो. दिव्याचा धूर नेहमी वरच्या दिशेने जातो. एक दीप शेकडो दीप प्रज्वलित करतो. अनेक दीप मालवल्यानंतरही त्याचं तेज कमी होत नाही. त्याप्रमाणे ज्ञान दुसऱ्याला दिल्यामुळे वाढतंच. ज्ञान देण्याने कधीही कमी होत नाही. दीप प्रज्वलित करण्यामागचं आध्यात्मिक कारण असं की दिव्यातलं तेल किंवा तूप हे आपल्या वासनांचं प्रतीक आहे आणि बत्ती आपल्या अहंकाराचं प्रतीक आहे. आध्यात्मिक ज्ञानाद्वारे प्रज्वलित होऊन आपली वासना हळूहळू क्षीण होऊ लागते आणि शेवटी अहंकाराचाही नाश होतो. पूजेच्या वेळी उदबत्ती लावण्यामुळे वातावरण सुगंधी होतं आणि मन प्रसन्न होतं. रोगजंतू घरात राहत नाहीत. यालाच परंपरेचं नाव देऊन धर्माशी संलग्न करण्यात आलेलं आहे. आता मंदिरात नारळ म्हणजे श्रीफळ अर्पण का करतात ते जाणून घेऊयात. मंदिरात तसंच धार्मिक कार्यक्रमात नारळ अर्पण केला जातो. आंब्याच्या पानांनी सजवलेल्या आणि पाण्याने भरलेल्या कलशावर नारळ ठेवून त्याची पूजा केली जाते. पूजेनंतर नारळ फोडून प्रसाद म्हणून वाटला जातो. यज्ञाच्या होमामध्ये वाळले

0: देवतेला नारळ अर्पण केला जातो. प्राचीन काळी स्वतःमधल्या पशुवृत्ती परमेश्वराला अर्पण करण्यासाठी प्रतीक म्हणून पशुबळी दिला जात होता. अज्ञानामुळे असं घडत होतं. पशुबळीची चुकीची प्रथा बंद करण्यासाठी ऋषींनी नारळ अर्पण करण्याची प्रथा सुरू केली. नारळ फोडणं हे अहंकार नष्ट करण्याचं प्रतीक आहे. नारळाच्या आतलं पाणी हे आपल्या वासनेचं प्रतीक आहे. आतलं पांढरं खोबरं हे मनाचं प्रतीक आहे. ते ईश्वराला अर्पण केलं जातं आणि नंतर प्रसाद म्हणून वाटण्यात येतो. नारळाचे तीन डोळे हे भगवान शंकराचं प्रतीक मानलं जातं. म्हणून आपल्या इच्छापूर्तीचं साधनही ते मानलं गेलं आहे. अनेकदा कलशावर नारळ ठेवून पूजा केली जाते तेव्हा भगवान शंकर आणि ज्ञानी पुरुषाचं प्रतीक म्हणून त्याला मानलं जातं. आता कपाळाला गंध लावण्यामागचं शास्त्रीय कारण आपण जाणून घेऊयात. हिंदू परंपरेत कपाळाला गंध लावण्याचा संबंध धार्मिक कार्याशी जोडला आहे. प्रत्येक शुभप्रसंगी कपाळाला गंध लावणे हे प्रसन्नतेचं, सात्विकतेचं आणि सफलतेचं प्रतीक मानण्यात आलेलं आहे. कोणत्याही शुभकार्याला जाण्यापूर्वी कपाळाला कुंकुम तिलक किंवा चंदनाचा टिळा लावला जातो. पूजेच्या षटकर्मामध्ये गंध लावण्याचा समावेश आहे. तीर्थस्थळी देवदर्शनाला गेल्यावर तिथे देखील गंध लावलं जातं. तसंच सणासुदीला पाहुण्यांचं स्वागत गंधाचा टिळा लावून केलं जातं. या गोष्टी वरवर पाहता किरकोळ वाटत असल्या तरी त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामागचं शास्त्रीय कारण थक्क करणारं आहे. कपाळावर ज्या ठिकाणी गंध लावलं जातं त्या जागेला भ्रूमध्य किंवा आज्ञाचक्र असं म्हटलं जातं. शरीरशास्त्राच्या दृष्टीने ही जागा पिनियल ग्रंथींची आहे. प्रकाशाशी त्याचा घनिष्ठ संबंध आहे. ही गोष्ट प्रयोगांती सिद्ध झालेली आहे. प्रयोग करताना जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधून संपूर्ण डोकं झाकून टाकल्यावर त्याच्या पिनियल ग्रंथी उद्दीप्त केल्यानंतर कपाळातून प्रकाश बाहेर पडत असल्याचा अनुभव आला. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की ध्यानधारणा करताना त्याच्या माध्यमातून साधकामध्ये जो प्रकाश दिसतो तो प्रकाश आज्ञाचक्रात असतो. त्याचा काही ना काही संबंध या स्थूल अवयवाशी निश्चित असला पाहिजे. ऋषींना ही गोष्ट माहिती होती. त्यामुळे त्यांनी गंध लावण्याची प्रथा सुरू करून त्याचा संबंध पूजेशी, धार्मिक कार्यक्रमाशी जोडला आहे आणि त्याचा तो एक अविभाज्य भाग केला आहे, ज्यामुळे नियमितपणे त्या जागेला उद्दीपन मिळेल. दोन्ही भुवयांच्या मध्यभागी अतिरिक्त संवेदनशीलता असते हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. त्याची खातरजमा केली जाऊ शकते. जर आपण डोळे बंद करून बसलो आणि एखाद्याने भुवयाच्या मध्यभागाजवळ बोट आणलं तर आपल्याला एक विचित्र अनुभव येतो. ही तिसऱ्या नेत्राची प्रचिती आहे म्हणून त्या ठिकाणी गंध लावलं जातं. त्यावेळी आज्ञाचक्राला नियमितपणे उत्तेजना मिळत राहते. हिंदू धर्मात केवळ प्रथा किंवा परंपरा म्हणून गंध लावलं जात नाही, त्यामागचा उद्देश अधिक क्लिष्ट आहे. गंध हे कपाळावरचं शुभचं प्रतीक आहे. शुभचं स्मरण सदैव राहिलं पाहिजे. संपूर्ण देहाचं विस्मरण झालं तरी त्याचं विस्मरण होता कामा नाहीये. या धारणेमुळे मन त्या केंद्रावर केंद्रित होतं. परिणामी शरीरातली चेतना हळूहळू आज्ञाचक्रात एकत्रित होते. ज्याप्रमाणे सूर्यकिरण कागदावर एकत्रित होतात तसंच हे एकत्रीकरण असतं. एकत्रित सूर्यकिरणांमुळे कागदाला आग लागू शकते हीच गोष्ट इथे देखील आढळते. जेव्हा चेतना सर्व शरीरभर पसरलेली असते तेव्हा शरीराच्या त्वचेला उपयोग होतो, पण जेव्हा ती गंधाच्या द्वारे एकत्रित होते तेव्हा तिसरा नेत्र जागृत होण्याचा मार्ग मोकळा होतो. योगशास्त्रानुसार ओटीपोटाच्या मूलस्थानातून म्हणजे बेंबीतून 72,000 नाड्या निघून शरीराच्या सर्व भागात पसरतात. त्यापैकी इडा, पिंगला आणि सुषुम्ना या तीन मुख्य नाड्या आहेत. या तिन्ही मेरुदंड मार्गाने वरील बाजूने येऊन मस्तकातल्या तिन्ही भागांना स्वतंत्रपणे स्पर्श करतात. नंतर तिथून तिन्ही नाड्या दोरीप्रमाणे गुंतून कपाळाच्या भागात वरून खाली येतात आणि भुवयांच्या मध्यभागी येऊन विखुरल्या जातात. सुषुम्ना आपला प्रवास आज्ञाचक्र किंवा तिसऱ्या नेत्राच्या ठिकाणी संपवते. इडा आणि पिंगला या दोन्ही डोळ्यांच्या कर्णिकांना स्पर्श करून रक्तवाहिन्यात कंपरूपाने परावर्तित होतात. या दोन्ही नाड्यांचा संबंध डोळ्यांच्या माध्यमातून जागृत आणि स्वप्नावस्थेशी आहे. याखेरीज सुषुम्नाचा संबंध तिसऱ्या नेत्राच्या माध्यमातून सुषुप्ती, तुरीय आणि तुर्यातीत अवस्थेशी आहे. योगी पुरुष भुवयांच्या मध्यभागी चित्त एकाग्र करून सुषुम्नेच्या मार्गाने या अवस्थांद्वारा अंतरंगात प्रवेश करतात. त्या बिंदूवर गंध लावल्यामुळे एक प्रकारची मानसिक जागृती निर्माण होते. त्याला एकाग्रतेचा प्रारंभिक टप्पा असं म्हटलं जातं. अशा प्रकारे टिळा आणि गंध हे आत्मोत्कर्षाचा आधार बनतं. हा आधार पुढच्या जन्मात अधिक मजबूत होऊन संस्काराचं रूप धारण करतो. आता गंधाचं दार्शनिक स्वरूप आपण जाणून घेऊयात. टिळा किंवा गंध हे प्रामुख्याने चंदनाचं असतं. चंदन हे थंड असतं. थंड, शीतल असं चंदन जेव्हा मस्तकावर लावलं जातं तेव्हा मस्तकाचं केंद्रस्थान नेहमी थंड राहावं हा त्यामागचा उद्देश असतो. मानवी जीवनात टिळ्यांचं इतकं महत्त्व आहे की जेव्हा सन्मानसूचक शुभघटना घडते तेव्हा कपाळावर नाम ओढला जातो, टिळा लावला जातो. विवाह समारंभात टिळा लावला जातो. युद्धाला जाताना आणि विजयी होऊन परतल्यावर जवानांना टिळा लावून त्यांचं स्वागत केलं जातं. अर्थात कोणताही शुभप्रसंग असेल तर त्यावेळी टिळा लावणे हा एक अविभाज्य भाग बनला आहे. कारण आनंद चिरकाळ टिकून राहावा हा त्यामागचा उद्देश आहे. मानवी स्वभाव असा आहे की तो सुखाचे आणि आनंदाचे क्षण नेहमी आठवू इच्छितो आणि कटुप्रसंग आणि दुःख विसरू पाहतो. त्यामुळे आपल्याला गतकाळ सुखाचा वाटतो. रम्य ते बालपण असं म्हटलं जातं आणि या सुखाचं आणि प्रसन्नतेचं प्रतीक म्हणून गंध हे कपाळाला लावलं जातं. सुख आणि टिळा यांची सांगड घालण्यामागे भारतीय संस्कृतीचं प्रयोजन आहे. जेव्हा कल्पनेहून सुख मोठं असतं त्यावेळी त्याबरोबर गंधाचा टिळाही मोठा होत जातो. सुखाच्या स्मृती हळूहळू आज्ञाचक्राशी निगडीत होतात. जेव्हा असं होतं त्यावेळी तिसरा नेत्र जागृत करण्यासाठी सुखाचा उपयोग होतो. आता टिळ्यामध्ये काय काय घटक असतात आणि टिळा कसा लावायचा त्याच्या पद्धती आपण जाणून घेऊयात. टिळा लावण्यासाठी जे द्रवरूप गंध तयार केलं जातं त्यामध्ये विविध वस्तू वापरल्या जातात. श्वेत आणि रक्तचंदन हे भक्तीचं प्रतीक आहे. त्याचा वापर भजन कीर्तन करणारे करतात. केशर ज्ञान आणि वैराग्याचं प्रतीक आहे. ज्ञानी, तत्वचिंतक आणि विरक्त लोक त्याचा वापर करतात. कस्तुरी ही ज्ञान, वैराग्य, भक्ती, प्रेम, सौंदर्य आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे. परम अवस्था प्राप्त झालेले योगी पुरुष त्याचा वापर करतात. हळद त्वचेसाठी सर्वोत्तम आहे, तर कुंकू तिलकाने त्वचा शुद्ध आणि डोक्यातले स्नायू सतेज होतात. हळदीमध्ये लिंबू मिसळल्यावर कुंकुमचूर्ण तयार होतं. मातीचा टिळा नेहमी लावला जातो. शुद्ध मातीमध्ये रोगजंतू नष्ट करण्याची अद्भुत शक्ती असते. ही गोष्ट शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेली आहे. यज्ञातल्या भस्माचा टिळा लावणं हे अगदी भाग्याचं असतं. गंध लावण्याच्या विविध उद्देशांनुसार वेगवेगळ्या बोटांचा वापर केला जातो. ज्ञानासाठी तर्जनी, ऐश्वर्यासाठी मध्यमा, धन, वैभव, सुख आणि शांतीसाठी अनामिका आणि करंगळीचा वापर केला जातो. तर्जनीने लाल किंवा श्वेतचंदनाचा टिळा लावला जातो. मध्यमाने कुंकू, अनामिकेने केशर कस्तुरीचा टिळा लावला जातो. त्यासाठी अनुक्रमे पूर्व, उत्तर आणि पश्चिम दिशा निर्धारित आहे. त्या दिशेला तोंड करून गंध लावावं. अंगठ्याने चंदनाचा टिळा लावण्याचीही प्रथा आहे. काळ्या बुक्क्याचा वापर वारकरी लोक करतात. अशा प्रकारे गंध लावणं हे केवळ धार्मिकतेचंच प्रतीक नाही तर त्यामागे शास्त्र देखील आहे. आता परमेश्वराच्या चरणामृताचं रहस्य जाणून घेऊयात. मंदिरातल्या देवांच्या मूर्तीची पूजा केल्यानंतर चरणामृत तयार होतं. ते नंतर तांब्याच्या भांड्यात ठेवून मंदिरात येणाऱ्या भाविकांना तीर्थ म्हणून दिलं जातं. ते देताना एक विशिष्ट मंत्र म्हणून दिलं जातं. सर्व भक्तजन अगदी श्रद्धेने हे तीर्थ प्राशन करतात. ज्या मंत्राने हे तीर्थ अभिमंत्रित केलं जातं तो मंत्र आपण जाणून घेऊयात. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णोदकम पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. जे भक्त श्रद्धेने चरणामृत घेतात त्यांच्या अकाली मृत्यूचा नाश होतो आणि त्याची पुनर्जन्मातून सुटका होते असा या श्लोकाचा आशय आहे. औषध म्हणून चरणामृत श्रद्धेने घेतलं तर सर्व व्याधीतून मुक्ती मिळते. या चरणामृतात असलेलं तुलसीपत्र हे मुळातच औषधी असतं हे लक्षात घेतलं पाहिजे. चरणामृतात असलेलं केशर आणि कापूर हे दोन्ही घटक रोगजंतुनाशक आहेत. यावरून चरणामृत किती प्रभावी ठरू शकतं याची सहज कल्पना येऊ शकेल. आता देवदर्शन करताना काय करावं आणि काय करू नये हे जाणून घेऊयात. जे भाविक मंदिरात श्रद्धापूर्वक देवदर्शनाला कधी कधी किंवा नियमितपणे जातात त्यांच्याकडून नकळत अनेक चुका होतात, त्यामुळे त्यांना देवदर्शनाचं पूजेचं फळ मिळत नाही. जी लोक फुलं घेऊन देवदर्शनासाठी जातात ती फुलं प्रसाद अर्पण करून नमस्कार करतात मात्र मूर्तीला स्पर्श करत नाहीत. याला 16 अपराधांपैकी सर्वात मोठा अपराध असं मानलं जातं. कधीकधी पुजारी ही मूर्तीला स्पर्श करत नाहीत हा अपराध आहे. मंदिरात मूर्तीसमोर कोणत्याही व्यक्तींनी गप्पा मारत बसता कामा नये, मोठमोठ्याने बोलू नये, कोणावरही रागावता कामा नये, मंदिरात अपान वायू सोडू नये, खरकट तोंड करून मंदिरात जाऊ नये, सर्वार्थाने पवित्र होऊन मूर्तीसमोर निरपेक्ष भावनेने जावं आणि त्या देवाला नमस्कार करावा. सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य या मालिकेतल्या आजच्या भागात आपण ही माहिती जाणून घेतली. पुढच्या भागात आपण अजूनही माहिती जाणून घेऊयात.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवामित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग कौशिकानडा.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग कौशी कानडा. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:30 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया शाहीर परशुराम यांची गीतरचना. गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता। मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास जोशी यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा।

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर राजेश दातार.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
2: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधावर.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज 7:00 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना. आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 49वा श्लोक आपण पाहणार आहोत. सदा बोलण्यासारखे चालता आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो सर्वोत्तमाचा दास या जगात धन्य आहे. कसा आहे तो? काय त्याची लक्षणं आहेत? सदा बोलण्यासारखे चालत आहे. जे सामान्य मनुष्य जो असतो ना, त्याच्याबरोबर उलट. नेहमी संतांची लक्षणं काढायची झाली, प्राप्त पुरुषाची लक्षणं करायची झाली, तर सामान्य मनुष्य जो असतो ना, त्याच्याबरोबर उलटी लक्षणं गेली की त्याची लक्षणं झाली. जसं भगवद्गीतेत ज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगितली, ही ज्याच्याजवळ नाहीत तो अज्ञानी, तसं इथं आहे. ते जेव्हा म्हणतात सदा, सदा शब्द येतो आहे पुन्हा पुन्हा त्यांचा. बोलण्यासारखे चालत आहे, जसं बोलतो तसा चालतो. आपलं तसं नसतंच, आपण बोलतो एक, चालतो एक, मनात विचार दुसरेच. म्हणजे उक्ती आणि कृती हे दोन्ही एकरूप झाल्या पाहिजे. जे आपण बोलतो ते आपल्या कृतीत आलं पाहिजे. पण बहुधा असं दिसतं परमार्थाच्या क्षेत्रात, इतरही क्षेत्रात आहेच पण त्यातल्या त्यात कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, त्याच्यावर ग्रंथ लिहिणारी मंडळी आहेत, व्याख्यानं देणारी मंडळी आहेत, ते व्यासपीठावरून असताना जे काही बोलतात आणि पाठीमागून त्यांचं जे जीवन असतं, त्याचा एकाचा एकाला काही मेळ नसतो. आणि वास्तविक असा आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आपलं कोणी का ऐकत नाही, त्याचं कारण आपण जे बोलतो तसं आपण वागतच नाही. बोलण्यासारखे चालणे असणारे संत सांगतात तरी लोक बदलत नाहीत. मग आपल्याकडे तेही नाही तर आपण सांगून लोक काय बदलणार? ते मग तिला आहे माहिती, आम्ही बघितलं त्यांचं सगळं. सांगण्याजोगं काही नाही, तसं नाही. जे बोलतायत ते बोलताना विचार करून बोला. काय आपल्याला बोलायचं आहे? ते आपल्या कृतीत येणार आहे का? किंबहुना आधी आपल्या कृतीत ते यायला पाहिजे आणि मग बोलायला पाहिजे. जशी एक नाथांची गोष्ट सांगितली, एक बाई आल्या, हा मुलगा गूळ फार खातो म्हणून सांगायला आले. ते म्हणले महिनाभराने या. त्यांना म्हटलं एवढं सांगायला महिनाभर काय करायचं? महिनाभराने गेल्या, ते म्हणले बाळ गूळ खाऊ नको. ते म्हणले इतके दिवस का राहिले लागले? ते म्हणले एक महिनाभर मी सोडला खायचा, तेव्हा तुला सांगायचा अधिकार आला. नाही तर लोक चहा पिऊ नका, आपलं झालं रे झालं प्रवचन किंवा कीर्तन, काय झालंय का चहा? मग लोकांना काय सांगितलं तुम्ही? जे जे बोलतो आपण त्या प्रत्येक शब्दामागं आपल्या साधनेचं सामर्थ्य पाहिजे, तर कदाचित प्रबोध होण्याची शक्यता. म्हणून इथं म्हटलंय त्यांनी सदा, नेहमीच हा जो प्राप्त पुरुष आहे तो बोलण्यासारखे चालत आहे. प्रत्येक कर्म सगळं त्याच्यापासून जे होतं, उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, आणि झोपेत देखील तो भक्तच असल्यामुळे झोप हे देखील समाधीच होते त्याची. झोपतानाही त्याच चिंतनात झोपला, उठतानाही त्याच चिंतनात उठलेला आहे. संसाराचा विचार नाही आहे. संसाराचा विचार काय करायचा आहे? ठीक आहे, आलाय समोर करायचा, होत असतो तो. त्याला काय मुद्दाम करायला लागतो असं नाही, परमार्थ करावा लागतो, प्रयत्नाने करावा लागतो, जिद्दीनं करावा लागतो, चिकाटीनं करावा लागतो. म्हणून सदा बोलण्यासारखे चालत आहे पथ्य पहिलं पाळलं पाहिजे. आपल्या तोंडातून शब्द काय गेला तसं आपण वागतोय का? नसेल वागत तर आपण पुन्हा स्वतःला तपासलं पाहिजे, हे काय चुकलं आपलं. साधकाची महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रत्येक वेळी अंतर्मुख होऊन स्वतःला तपासायचं आपलं काय चुकतंय का. दुसऱ्याच्या चुकावर बोट ठेवायच्या नाही आहेत, आपल्या चुका सुधारायच्या आहेत. सदा बोलण्यासारखे चालत आहे. आणखीन काय करतो, अनेकी सदा एक देवासी पाहे. आता ह्याचे अर्थसुद्धा दोन अंगाने आपल्याला घेतात. एक म्हणजे अनेकी सदा, अनेक देव आपल्याकडे आहेत, आदिनाथ आहेत, रामचंद्र आहेत, श्रीकृष्ण आहेत, गणपती आहे, दत्त आहे, पुष्कळ देवदेवता आपल्याकडे म्हटलं आहे, तसं 33 कोटी देव म्हटले असे अनेक आहे. पण सर्व देव नमस्कारान केशवम प्रति गच्छती हेही लक्षात पाहिजे. सगळे देव नमस्कार जे आहे एकाच केशवाला पोचतात. कारण एकच परमात्मा अनेक रूपे घेऊन नटलेला आहे. म्हणजे देवांच्या रूपाने पाहत असतानासुद्धा कुठल्याही देवाला पाहताना एकाच देवाला मी पाहतो आहे असा बोध असावा. हे शंकराचं देऊळ आहे, मग आमच्याकडे शंकर नाही, आम्ही नाही जात, मग आम्ही नारायणाला जातो, असं नाही आहे. जो शंकर आहे तोच नारायण झाला आहे, तोच राम झाला आहे, तोच कृष्ण झाला आहे, एवढंच नव्हे तर तोच ज्ञानदेव झाला आहे, तोच समर्थ झाला आहे, तोच नाथ झालेला आहे. त्याच्याही पुढे जाऊन प्रत्येक प्राणी मात्रात मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत तोच एक आहे असं ज्याला पाहता येता येतो. अनेकी सदा एक देवासी पाहे, प्रत्येकाकडे पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येतं आहे तोच तर आहे. अगदी मुंगी जरी तुरुतुरू चालत असलं तरी बघावं आणि त्यातलं चैतन्य आहे ते बघा कशी चालतं आहे, बघा पक्षी उडताना बघावं, बघा कसा उडतो आहे तोच तर आहे, त्यातलं चैतन्य काय आहे. प्रकृती पुरुष विचार करून प्रकृती बाजूला काढल्यानंतर जे चैतन्य उरतं तेच तर आहे, तोच तर आहे, आपल्यातही तेच आहे. प्रकृती बदलणारी आहे, जाणारी आहे, त्यामुळे अनेकी सदा एक दे. त्याचं लक्ष जे आहे ते अधिष्ठानभूत दृष्टी झालेली आहे त्याची. ज्या अधिष्ठानावर देह मनबुद्धीचे व्यापार चालतात ते अधिष्ठान कुठं आहे ते बघा. ते प्रत्येकाच्याकडे अधिष्ठानाकडे दृष्टी गेली की आपोआपच ज्याला समत्व बुद्धी आपण म्हणतो सर्वांकडे सारख्या तऱ्हेनं पाहायचं. तुम्ही असं कसं शक्य आहे, बाई आहे, पुरुष आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, एक जनावर आहे, प्राणी आहे, एक माणूस आहे, हो, पण सर्वांच्यामध्ये चैतन्य एकच आहे. चैतन्याने हा भेदभाव वाढवलेला नाही आहे. मग त्या चैतन्याकडे जो पाहतो त्याला सगळ्या ठिकाणी एकच दिसतं. म्हणून अनेकी सदा एक देवास पाहे. आणखी काय करतो तो, सगुणी भजे, सगुणाचं भजन करतो. नाही तर काय म्हटलंय त्याने, निर्गुण नेले संदेहाने आणि सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोन्हीकडे अभिमाने ओस केले. निर्गुणावर विश्वास बसत नाही आणि सगुण, सगुण कसला आला आहे, तो निर्गुण आहे परमात्मा, त्यामुळे सगुणही गेलं निर्गुणही गेलं हाती काही नाही आलं, असं नाही आहे ते. सगुणी भजे, ज्या सगुणाचं भजन करता करता निर्गुणाचा बोध झाला, तो बोध झाल्यानंतर तेच निर्गुण या सगुणाच्या रूपाने आपल्या समोर आलेला आहे हे ज्ञान होतं. आणि निर्गुणाचं स्मरण करता करता सगुणाची जी भजन पहिल्यांदा करत होता ज्ञानापूर्वी त्याहीपेक्षा जास्त प्रेमाने आता तो सगुणाचं भजन करायला लागतो. कारण निर्गुणाची पूजा करता येत नाही, निर्गुणाशी एकरूप व्हायचं आहे आणि सगुणाची द्वैतात येऊन पूजा करायची आहे. ज्ञानपूर्व भक्ती आणि नंतर ज्ञानोत्तर भक्ती, तर ह्याच्यामध्ये सगुणी भजे बसतो, लेश नाही भ्रमात, मनात शंकाच नाही कसली. काही लोक म्हणतात अहो तुमचं ज्ञान झालं सगळं, आता पूजा कसली करता, स्वामींकडे एकदा नसायला तर तुम्ही पूजा कसली करता. म्हणजे भगवंत देखील भक्ताची पूजा करतात. प्रत्येक गोपाळकृष्णांनाच विचारायला गेले तर तुम्ही कुणाची पूजा करता, नारद मुनी, तर त्यांनी सांगितलं हे काय तुम्ही सगळे भक्त आहात ना, तुमची पूजा करतो मी. कारण भक्ताला भगवंताशिवाय चैन पडत नाही आणि भगवंताला भक्ताशिवाय चैन पडत नाही. प्रेमळाचं साकडं आमच्या गावी म्हणतात, आम्हाला प्रेमळ भक्त मिळत नाही. म्हटलं इतके भक्त असतात ते स्वार्थासाठी प्रेम करतात, त्यांना भगवंत नको असतो, भगवंताकडून काहीतरी पाहिजे असतं. सकाम भक्ती असते ती, आणि निष्काम भक्ती तो म्हणतो मला काही नको प्रभू, मला

लेश नाही भ्रमाचा. आणि मग असा जो सर्वोत्तमाचा दास आहे तो या जगात धन्य होतो. पाहू आपण, सदा बोलण्यासारिखे चालता आहे, अनेकी सदा एक देवा सिपाहे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा।

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: ब्रह्मदेवांच्या जांभाईपासून जी सुंदर स्त्री निर्माण झाली ती आहे संध्या. भागवतामध्ये याविषयी एक वेगळी हकीकत येते. या संध्येच्या आकृतीला पाहून स्वतः ब्रह्मदेव मोहित झाले. आपलीच मुलगी पण तिला पाहिल्यानंतर ते अतिशय मोहित झाले. त्यामुळे ती संध्या अतिशय स्वतःला संकोच शरमून गेली आणि संध्येने मनोमन ठरवलं की आपण हे रूप अग्नीमध्ये विसर्जित करून टाकायचं. संध्या ब्रह्मलोक सोडून निघून गेली. तिथे एक सुंदरस सरोवर, एक सुंदरशी नदी, एक चंद्रभागा, त्या चंद्रभागेच्या किनाऱ्यावरती येऊन ती तपश्चर्या करू लागली. तिला हे कळले ना की आपण तपश्चर्या कशी करावी. ब्रह्मदेवाच्याच प्रेरणेने, एका तपस्व्याने संध्येला व्रत दीक्षा दिली आणि संध्येने त्या व्रताच्या द्वारा जी तपस्या केली त्याचे मोठे दीर्घ वर्णन आहे. त्या तपस्येने प्रत्यक्ष भगवान शिवशंकर त्या संध्येला प्रसन्न झालेले होते. तिने मोठी सुंदर स्तुती केलेली आहे त्या कर्पूर गौर पंचारण स्वरूप भगवंताची. भगवान तिला म्हणाले, तुला हवे ते वर माग, मी तुझ्या मनातलं ओळखतो. तिने काय काय वर मागितलेत बघा, तपश्चर्या कोणाकरता करते आणि काय करते. संध्या म्हणते की हे भगवान, अशी व्यवस्था करा की इथून पुढे मला जो दुसरा जन्म प्राप्त होईल त्यामध्ये मी जेव्हा कोणाची पत्नी बनेल तेव्हा कोणाच्याही मनात मला पाहून कुठलाही विकार उत्पन्न होऊ नये असे मला वरदान मिळावं. आणि समजा असा काही विकार निर्माण झाला तर त्या पुरुषाला कायमचं दुर्बलत्व म्हणजे नपुंसकत्व यावं अशी माझी इच्छा आहे. मला अन्यही वर हवे. याशिवाय मला जो वर हवाय तो असा की पृथ्वीवरती जो जीव जन्माला येईल त्या जीवाच्या आयुष्यामध्ये त्याला जागा होणारा जो काम आहे तो काम एका विशिष्ट मर्यादेनंतर जागा व्हावा. जन्मतः त्याला काम त्रास देणार नाही अशी व्यवस्था करा. म्हणजे गोड कथा आहे ती. ह्याच्यातनं आपल्याला विचारपूर्वक जे धन मिळवायचं ते मिळू शकतं, खूप मिळू शकत. भगवान म्हणाले, संध्या तुझ्या पूर्वजन्माबद्दल, तुझ्या या जन्माबद्दल तुझी प्रतिज्ञा मला ठाऊक आहे. तू आपला देह विसर्जित करू इच्छिते पण असा देह विसर्जित करणं म्हणजे आत्महत्या असते. त्यामुळे तू मेधातिथी नावाच्या एका तपस्वी ब्राह्मणाच्या ज्योतिष्टोम यज्ञामध्ये जा. त्या यज्ञाच्या मध्ये प्रज्वलित झालेला जो दक्षिणाग्नी आहे त्या अग्नीमध्ये आपलं शरीर स्वाहा कर, विसर्जित कर आणि पुढे जो तुला जन्म प्राप्त होईल त्या जन्मात हा वर मी तुला निश्चित देतो की तू ज्याची पत्नी बन त्या पतीशी तुझा पूर्ण एकनिष्ठ असा सतीभाव, पवित्रता, पातिव्रत्य तुला प्राप्त होईल आणि तू म्हणतेस तशी मी व्यवस्था करतो. मानवाच्या आयुष्याच्या दोन भागांचं जेव्हा पूर्ण होतील तेव्हा दुसऱ्या भागाच्या अंतिम चरणामध्ये या जीवसृष्टीला काम प्राप्त होईल. जे जन्मतः बाल्यावस्थेमध्ये काम प्राप्त होणार नाही, किशोर अवस्थेमध्ये काम प्राप्त होणार नाही तर तो जेव्हा युवा होईल तेव्हा प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये काम जागृत होईल. तोपर्यंत नाही. संध्येने मागून घेतलेला वर थोडस कथाभाग बाजूला ठेवला आणि या वराचा जर विचार केला, जर असा वर समजा संधीने मिळवला नसता आणि अशी व्यवस्था जगतामध्ये झाली नसती तर काही विचार असता मला। अहो एवढी मर्यादा स्थापन केलेली आहे तेव्हा तो काम त्रास देतो आणि त्या कामापुढे सगळे एवढे हतबल होऊन जातात। त्याने जर जन्माला आल्याबरोबर आपल्याला ग्रासलं असतं तर मग काय विचारता असतोय। सर्व प्राणी मात्रांमध्ये विशिष्ट वयात आल्यानंतर काम प्रवृत्त होणं हा संधीने भगवंताकडनं मागून घेतलेली व्यवस्था अथवा वरदान। या संधीने भगवंताच्या आदेशानुसार ज्योतिष्टोम यज्ञामध्ये आपल्याला विसर्जित केलेलं होतं। तिने आपल्या शरीराचाच पुरोडाश म्हणजे यज्ञभाग करून टाकलेला होता। यज्ञामध्ये आहुती देण्याचा जो काही भाग असतो त्याला पुरोडाश असं म्हणतात। ती स्वतःच पुरोडाश बनली म्हणजे आहुतीचं स्वरूप बनली। सर्व ऋषी मंडळी बघताय ती यज्ञामध्ये स्वतःला विसर्जित करतीये। तिने यज्ञामध्ये स्वतःला विसर्जित केलं आणि त्यानंतर एक दिव्य स्वरूप तिला प्राप्त झालं। त्या दिव्य स्वरूपाने ती पुढे अरुंधती स्वरूपामध्ये जन्माला आलेली होती। त्या अरुंधतीचा विवाह वशिष्ठांशी झालेला होता। त्यामुळे जगतामध्ये असलेले हे जे दाम्पत्य आहे वशिष्ठ आणि अरुंधती या दोघांमध्येही अलौकिक असं आणि त्यातल्या त्यात अरुंधतीचं तर आजही तारामंडळामध्ये वशिष्ठ आणि अरुंधती आहेत आणि अशी एक मान्यता किंवा इथून पुढे शिवपुराणातही त्याचा उल्लेख आहे। जेव्हा अरुंधतीचा तारा दिसेनासा होतो ढगांमुळे नाही आमच्या नजरेला आमच्या डोळ्यांना अरुंधतीचा तारा जेव्हा दिसत नाही तेव्हा लक्षात घ्यावं की आपले काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहे। आपण म्हणू की आम्ही पाहणारच नाही, जाऊया तिकडे कशाला पाहायचं आणि आपलं घड्याळ चालू करायचं। वशिष्ठ आणि अरुंधतींचा इतिहास मोठा गूढ गंभीर आहे। नारदांनी विचारलं मग पुढे कामदेवाचं काय झालं, पुढे रतीचं काय झालं, पुढे सृष्टी कशी निर्माण झाली। म्हणाले दक्ष महाराजांना एकूण 60 कन्या होत्या, त्यातल्या 13 त्यांनी धर्माला दिल्या। धर्म त्याच्या 13 पत्नी आहेत, 27 नक्षत्र स्वरूपात चंद्राच्या पत्नी आहेत। याप्रमाणे आपल्याकडे असलेल्या या सगळ्या मुलींचा विवाह दक्ष महाराजांनी वेगवेगळ्या म्हणजे कधी चंद्राशी कधी धर्माशी अशा प्रकारे 13 कश्यपांच्या पत्नी आहेत, म्हणजे कश्यपांच्या 13 धर्माच्या 13 चंद्राच्या 27 आम्हाला गणित कच्च आहे। त्यामध्ये एक कथा घडली की म्हणाले या चंद्राला 27 पत्नी होत्या पण हा चंद्र रोहिणीकडे आकर्षित होऊ लागला। उरलेल्या सगळ्या बहिणींनी 26 बहिणींनी आपल्याच बहिणीबद्दल रोहिणीबद्दल आणि तिचं असलेलं आपल्या पतीशी असलेलं जे काही सख्य त्याच्याबद्दल तक्रार दक्ष महाराजांना केली। दक्ष महाराज रागावले, दक्ष महाराजांनी चंद्राला शाप दिला, तो क्षीण होऊ लागला। चंद्र नितांत सुंदर होता पण अरुंधतीच्या स्वरूपामध्ये असलेलं त्या संध्येच जेव्हा ही संध्या पूर्वकाळी तपश्चर्या करत होती तिच्या तपश्चर्येला देवदेवतांनी अशी मान्यता दिली होती की चंद्राला शापमुक्त करण्याचं सामर्थ्य या संध्येमध्ये आहे। म्हणून ते तपश्चर्या करत असलेल्या संध्येजवळ येऊन वारंवार प्रार्थना करत होते की तपश्चर्या थोडी थांबव आणि चंद्राला उशाप दे। तिने देवदेवतांकडे बिलकुल ध्यान लक्षच दिलं नाही। तेव्हा भगवान त्यावेळा ब्रह्मदेवाच्या द्वारा आकाशातन जी नदी प्रवृत्त झाली ती चंद्रभागा चंद्राला शापमुक्त करण्याकरता चंद्राला तपश्चर्या करावी लागलेली होती। दक्षाचा शाप चंद्राने आपल्या तपश्चर्येने शुद्ध करून घेतलेला होता, चंद्र शापमुक्त झालेला होता। नारदांनी विचारलं मग दक्षांकडे ती जी भगवान शिवांची पत्नी आहे सती ती कशी अवतरली। शौनकादि ऋषी म्हणी म्हणतात की याकरता तुम्हाला आणखी एक कथा सांगतो, कथाभाग विस्तृत असतो। याआधी मी तुम्हाला सांगतो की भगवंताच्या कृपेने कुबेर पदाला पोचलेला एक सामान्य माणूस कसा आहे त्याची कथा आहे। भगवंताच्या पत्नीची कथा ऐकायची आहे ना तर त्याआधी भगवंताचं स्वरूप आणि लक्षण तुमच्या लक्षात यावं म्हणून मी एक कथा सांगतो। एक यज्ञदत्त नावाचा सामान्य माणूस होता, ब्राह्मण आहे, पुन्हा पापाचारी दुराचारी, या यज्ञदत्ताला एके दिवशी काय बुद्धी झाली कोणाष्टव, हा यज्ञदत्त एका शिवालयामध्ये गेला, काहीतरी चोरी करावी म्हणून त्या शिवालयामध्ये गेला. तिथे अजिबात उजेड नव्हता म्हणून याने आपले कपडे काढले आणि त्या कपड्यांचाच एक प्रकारे टेंभा मशाल केली आणि त्या मशालीच्या उजेडामध्ये त्या देवालयामध्ये तो काही ना काहीतरी शोधू लागला. भगवान शिवांच्या त्या देवालयामध्ये, त्या शिवालयामध्ये त्याने उजेड केला आणि ही जणू काही आपली आरती केली अशी भावना भगवान शिवशंकरांनी करून घेतली. हा दुराचारी द्विज ब्राह्मण संपला, मृत्युमुखी पडला, त्याला यमाकडे नेण्यात आलं. तिथे भगवान शिवांच्या

नित्य दीपावली झाली पाहिजे. मला बाकी काही शिवांची सेवा माहिती नाही. त्यांच्या मंदिरात उजेड असला पाहिजे, दिवे असले पाहिजे, आणि जो ग्रामाध्यक्ष या सेवेत कचरा करेल त्याला मृत्यूदंड दिल्याशिवाय राहणार नाही, त्याला प्रचंड दंड होईल. अरिंदमाच्या राज्यामध्ये भगवंताची अशी सेवा त्या अरिंदमाने करून घेतली. कालांतराने हा अरिंदम मृत्युमुखी पडला. त्याने केलेल्या या सेवेचा मोबदला म्हणून ब्रह्मदेवाच्या पासून निर्माण झालेले पुनस्त्य नावाचे प्रजापती, त्यांचा पुत्र आहे विश्रवा, विश्रवाचा पुत्र आहे वैश्रवण, तो कुबेर. जो यज्ञदत्त होता तो पुढे अरिंदम झाला, तो अरिंदम पुढे कुबेर झाला. कुबेराच्या जन्माचा हा पूर्व वृत्तांत आहे. याला अतिशय शिवभक्ती, अतिशय शिवप्रीती या वैश्रवणाने, या कुबेराने शिवदीक्षा धारण केलेली होती, शिवव्रत धारण केलेले होते. क्रमाक्रमाने हा असा शिवभक्त झालेला होता की याने अलौकिक अशी सुंदर अशी भगवंताची तपश्चर्या करायला सुरुवात केली. याने जी तपश्चर्या केली भगवान शिवांची, त्या तपस्येने भगवान शिवशंकर त्याला भगवती पार्वतीसह उमेसह दर्शन देते झालेले होते. आणि जेव्हा या वैश्रवणाने, या कुबेराने, आधी त्याचं नाव वैश्रवण आहे, भगवान शिवांचं आलेली पार्वती पाहिली आणि त्या पार्वतीचं अलौकिक सौंदर्य पाहिलं, तो भगवंताकडे दुर्लक्ष करू लागला आणि पार्वतीची स्तुती करू लागला. त्यांचं असलेलं ते सौंदर्य पाहू लागला, निरखू लागला, आणि इतकंच नव्हे तर मोठमोठ्याने बोलू लागला सौंदर्याविषयी, आकृतीविषयी. भगवती जगदंबेला अपार राग आला, म्हणाले हे स्वामी काय हा मूर्ख बडबड करतोय, आणि याच्या बडबडीला तुम्ही काही काही उत्तर देत नाही, तुम्हाला काही राग येत नाही, तुम्ही काही प्रतिसाद देत नाही. तिने क्रोधाग्नी, ती अतिशय रागावलेली होती, भगवंताच्या वामभागी होती, आणि हा तिच्याकडे एकटक पाहतोय, मुखाने बडबड करतोय, आपण काय बडबड करतोय हे त्याला ठाऊक नाहीये. भगवतीच्या क्रोधामुळे त्याचा डावा डोळा फुटला. भगवंताला दया आली. भगवान म्हणाले अहो आर्ये, हा खरंतर आपला पुत्र आहे, हा काही क्रूर स्वभावाने तुमची अशी काही, खर तर तुम्ही तपस सामर्थ्याने मिळवलेले जे सौंदर्य आहे तुमच्या तपाचं कौतुक आहे, हा तुमची कुचेष्टा करत नाहीये, तुम्ही याच्या या भावाकडे वेगळ्याच अर्थाने पाहू नका, हा तुमचा पुत्र आहे, याला तुम्ही आपलं माना. भगवंतानेच रथ बदली केली. भगवती पार्वतीला अतिशय अतिशय माया प्रेम उत्पन्न झालं. म्हणाले पुत्रा वत्सा, नित्य शिवप्रिय हो, तुझ्या हृदयामध्ये भगवंताची नित्य प्रीती असा. भगवान शिवशंकर म्हणाले हा तुमचा पुत्र आहे ना तसा तो माझा पुत्र आहे, पण नव्हे तो माझा मित्र आहे. भगवंताच्या शीलाचं, भगवंताच्या स्वभावाचं हे वर्णन आहे. म्हणाले याला मी माझा सखा मानलं, तू यक्षगणांचा अधिपती हो, तू पश्चिम दिशेचा स्वामी हो, तू धनाध्यक्ष हो, आणि जे जे शिवभक्त आहे त्यांना तुझ्या भांडारातनं प्रचुर धनसंपत्ती नित्य प्राप्त होत राहो, तू त्यांना कायम देत राहा, माझा तुला आशीर्वाद आहे. त्यांना देता देता तुला कधी कमी पडणार नाही. त्यांना दे जे माझे आहे, मला जे प्रिय मानतात, जे माझी सेवा करतात, त्यांच्याकरता तुझ्याकडे विपुल धनसंपत्ती असावी. कुबेर भगवंताच्या नगरीमध्ये भगवंताच्या सेवेकरता धनाध्यक्ष पदावरती, म्हणून त्याला कुबेर असं नाव प्राप्त. हा यक्षगणांचा अधिपती आहे, हा पश्चिम दिशेचा स्वामी आहे. भगवंताने आपल्याच स्वरूपातन, ब्रह्मदेवाच्या भ्रूमध्यातन सृष्टीची व्यवस्था राखण्याकरता रुद्र म्हणून उत्पन्न होण्याचा संकल्प केलेला होता. तेच त्रिनेत्रधारी रूप, तोच गजचर्म व्याघ्रांबर, तेच त्रिशूळ, तेच डमरू. त्या रुद्रांबरोबर मात्र भगवती काली आहे. भगवान रुद्र उत्पन्न झालेले होते. भगवान रुद्र निवासा करता, आपण पृथ्वी तलावरती निवास कुठे करावा या विचार करत असतानाच भगवंताने जो डमरूचा निनाद केला, त्या डमरूच्या निनादातनं अनेक शिवगण भगवंताचे पार्षद उत्पन्न झाले. इतकाच नव्हे तर एक दिव्य असा कैलास निर्माण झाला, आणि त्या कैलासावरती भगवंताला निवास करायची इच्छा आहे ब्रह्मदेवाच्या आज्ञे

0: विश्वकर्म्याने त्या कैलास पर्वताला भगवंताच्या निवासा करता उत्तम रीतीने सजवलं. तिथे सीता, अलकनंदा, महानद्या प्रवर्तल्या. नित्य वसंत उत्सव, नित्य मधुर पक्ष्यांचं पूजन आहे. अलौकिक असं रसभांडार असलेली पुष्प त्या सर्व वनामध्ये निर्माण होतात, फळ निर्माण होतात. मोठं कुसुमित वनराजित असं ते कैलास पर्वताचं रमणीय स्थान भगवंताच्या निवासा करता झालं. आणि भगवान रुद्र एकाकी, काली त्यांची पत्नी आहे, पण कैलासावरती त्यावेळी एकाकी निवास करत होते. दिव्य अशा कैलासावरती भगवान देवा निवासाला गेलेले होते. ब्रह्मदेव ब्रह्मलोकात आहे सावित्रीसह, भगवान विष्णू वैकुंठात आहे लक्ष्मीसह, आणि रुद्र कैलासावरती आहे. आणि भगवती महादेवी आणि महादेव महेश्वर यांचं नित्य निवासस्थान आहे अविमुक्त काशी क्षेत्र. आनंद कानन असंही म्हणतात, आनंदवन असंही म्हणतात. पुन्हा विचारतायत, पण दक्ष महाराजांकडे जी सती भगवंताची पत्नी झाली ती कशी? म्हणाले, थांब, एवढी काय घाई आहे. भगवंताच्या कथेविषयी आपल्या मनामध्ये उत्सुकता आहे, मोठा आनंद आहे. भगवंताच्या कैलास पर्वतावरती जो वास्तव्याचा भाग आहे, या वास्तव्याचा भाग हाच रुद्रसंहितेच्या सृष्टीखंडाचा उपसंहार आहे. आणि रुद्रसंहितेचा जो सतीखंड आहे, त्या सतीखंडाचा प्रारंभ सतीच्या कथेने. नारदजी ब्रह्मदेवाला विचारताय, ब्रह्मदेव नारदांना कथा सांगताय. ब्रह्मदेव नारदांचा संवाद सूत महामुनी शौनकांना सांगताय. भगवान संतुष्ट होऊन कैलासावरती निवास करत असताना ब्रह्मदेव सृष्टीचं कार्य करताय. प्राकृतिक वैकृतिक सारी सृष्टी निर्माण केली आहे. भूतसर्ग, मानवसर्ग, ऋषीसर्ग हे सगळे सर्ग निर्माण केलेले होते दक्ष महाराजांकडे. दक्ष महाराजांनी आपण 60 कन्यांचा इतिहास ऐकला. दक्ष महाराजांनी आपल्याला पुत्र व्हावेत म्हणून अनेक प्रयत्न केले. त्यात दक्ष महाराजांना हर्यश्व आणि शबलाश्व असे आपले पुत्र प्राप्त झाले. हर्यश्व जेव्हा प्राप्त झाले, हे 10 जण आहेत. काही काही ठिकाणी 10,000 सुद्धा सांगितलेलं आहे. दचकायची काही गरज नाही, ही पुराणांची पद्धती आहे. आपण आपल्या बुद्धीने विचार करायला जातो आणि फसगत होते. म्हणाले, 10,000 मुलं कशी होती हो? ही पुराणांची पद्धती आहे. मग म्हणाले, हे वास्तव नाही का? वास्तव अवास्तव यापेक्षा सुद्धा त्यामध्ये सांगितलेलं जे तत्व आहे आणि त्यामध्ये सांगितलेला जो भाग आहे त्याच्याकडे आपल्याला अधिक जायला हवं. दृष्टांताचा तपशील चर्चेला घ्यायचा नसतो, त्यातला जो सिद्धांत आहे. दक्ष महाराज म्हणाले, जसे मी तुम्हाला जन्माला घातले तसे तुम्ही मुलं बाळा जन्माला घाला, पण त्याआधी शक्ती संपन्न व्हा, सामर्थ्य संपन्न व्हा, भगवंताचं आराधन करा, तप करा. हरियश्व शबलाश्व, हरियश्व निघाले तपश्चर्या करायला गेले. तपश्चर्या करताना नारद त्यांना भेटले आणि नारदांनी त्यांना भगवंताचं आराधन करण्याची शिवदीक्षा जी दिली ते अशी दिली की नारदांनी केलेल्या उपदेशामुळे या हरियश्वांचं मन प्रपंचातनं निघून भगवंताच्या आराधनेमध्ये पूर्ण लागलं. त्यांनी संसार सोडला, ते साधू झाले. दक्षाला जेव्हा कळलं की अरे आपल्या मुलांना साधू मार्गाला लावलंय, त्याला मोठा वाईट वाटलं. आपण इथे प्रपंचाचा विस्तार व्हावा, सृष्टी विस्तार व्हावा, आपल्या पित्याच्या ब्रह्मदेवाच्या कार्यामध्ये हातभार लावतोय, आपली मुलं आपल्या कार्यामध्ये भाग घेत नाहीये, सोडून दिलं. पुन्हा जी मुलं जन्माला आली त्यांचं नाव आहे शबलाश. त्यांनाही दक्ष महाराज म्हणाले, सामर्थ्य संपन्न व्हा, तप करा. आराधनेने सामर्थ्य येतं, तपश्चर्येने सामर्थ्य येतं, तपश्चर्या करा. भगवान प्रसन्न होतील, मग मुलाबाळांना जन्माला घाला, सृष्टीचा विस्तार करा. शबलाश्व जेव्हा तपश्चर्येला पोचले, पुन्हा नारदांचं आगमन झालं. नारदांनी त्यांना काही कूट प्रश्न विचारले. भागवतात ते कूट प्रश्न आहेत, शिवपुराणामध्ये नाही आहेत. नारद त्यांना म्हणाले, अशी कोणती नदी आहे की जी दोन्हीकडे वाहते? पृथ्वीची मर्यादा किती आहे? आपल्या पूर्वजांनी काय केलंय? बाळांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेपर्यंत तुम्ही काय प्रपंच करणार? प्रपंच करायचं असेल तर त्या संबंधाने काहीतरी तुम्हाला माहिती तर पाहिजे, यथार्थ जाणीव तर पाहिजे. नारदांनी जो पूट भाग सांगितला त्याचा विचार करणाऱ्या शबलाश्वांच्या लक्षात आलं की जी काही अशी नदी आहे निवृत्ती आणि प्रवृत्तीची, ती दोन्हीकडे जाते. निवृत्तीचा पण एक प्रवाह आहे आणि प्रवृत्तीचा पण एक प्रवाह आहे. पृथ्वीची मर्यादाच आपल्याला सापडत नाही, ठाऊक नाही. मग आपण मुलाबाळांना जन्मात आपलं घर किती मोठं आहे, आपलं अंतरूण किती लांब आहे, त्याप्रमाणे पाय पसरायचे ना. त्यांनी तोच विचार केला, म्हणाले हे सगळं आपल्याला काही सापडत नाही, याचा काही अंत नाहीये. आपण जो निर्माता आहे त्या निर्मात्याला पकडण्याचा प्रयत्न करू, त्या आत्मतत्वाला पकडण्याचा प्रयत्न करू. आपले पूर्वज म्हणजे आपले ज्येष्ठ बंधू हरियश्व ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जाऊ. शबलाश्वांना सुद्धा जेव्हा नारदांनी साधू मार्गाला लावलं तेव्हा मात्र दक्ष महाराजांचा क्रोध वाढला आणि दक्ष महाराजांनी नारदाला बोलावून झापला. नारदा, प्रपंचामध्ये कष्टपूर्वक मुलाबाळांना वाढवतो, ब्रह्मदेवाच्या कार्यामध्ये आम्ही सहभागी आहोत, त्यांचा हातभार कमी करण्याचा, त्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न करतो आणि तू खुशाल मुलांना निवृत्ती मार्गाला लावतो. आजपासून मी तुला शाप देतो की तुला एका ठिकाणी थांबताच येणार. तू खुशाल मुलांना निवृत्ती मार्गाला लावतोस, तुला कधी एका ठिकाणी थांबता येणार नाही आणि तुला शांती लाभणार नाही. तू सतत शोधात राहशील, सतत परिभ्रमण करशील. नारद म्हणाले फार बरं झालं. ब्रह्मदेवाने नारदांना शांतीत, बाळा तुम्ही दोघेही माझी मुलं आहात, विवाह करू नका. आणि मग दक्ष महाराजांना ब्रह्मदेवाने सांगितलं की तुझ्या मुलींचा वंश वाढू शकतो, मुलींचा वंश हा सुद्धा तुझाच वंश आहे. मुलांचाच वंश वाढला पाहिजे असा हट्ट करू नको. म्हणून एवढ्या सगळ्या पुराण कथांमध्ये दक्ष महाराजांच्या मुलींच्या वंशाचा विस्तार अधिक मानला जातो.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या सहवासात विनायक वासुदेव चार दिवस अतिशय आनंदात राहिले। त्यांनी स्वामींच्या सहवासात अक्षरशः स्वर्गीय आनंद उपभोगला। मुंबईला परतण्याचा निरोपाचा क्षण जवळ आला। स्वामींना सोडून परत जायचं ह्या कल्पनेने विनायक वासुदेवांचा गळा भरून आला। एवढे मोठे सरकारी अधिकारी, परंतु त्यांना डोळ्यातले अश्रू थोपवता आले नाहीत। स्वामींना साष्टांग नमस्कार घालून ते निघाले। स्वामी, पुन्हा लवकरच तुमच्या दर्शनाला येतो, पाय निघत नाही, परंतु मुंबईला जायला हवं। राजेसाहेबांनी हत्ती, घोडे, मेणे, पालख्या ह्या सर्व गोष्टींची सोय केली होती। विनायक वासुदेवांच्या बरोबरची मंडळी कडबगाव स्टेशनाच्या दिशेने पुढे गेली होती। फक्त विनायक वासुदेव मागे थांबले होते। स्वामींच्या लक्षात आलं की आपल्या ह्या परमभक्ताचा पाय निघत नाही, म्हणून ते म्हणाले, चला लवकर निघा, ताबडतोब जा। स्वामींनी घाई केली म्हणून विनायक वासुदेव सजवलेल्या घोड्यावर स्वार झाले आणि स्टेशनाच्या दिशेने वायू वेगाने गेले। तेव्हा एक घटना घडून गेली होती। स्टेशनात शिरताना इंजिनाची मोठी शिट्टी ऐकून हत्ती बिथरला होता। त्याला सावरायचं कसं हे माहुताला कळत नव्हतं। लहान मुलं आणि दोन चार बायका हत्तीवरल्या भल्या मोठ्या अंबारीत बसल्या होत्या। विनायक वासुदेव घोड्यावरून उतरले, हात जोडले, स्वामींचं स्मरण केलं, त्यांचा धावा केला आणि काय आश्चर्य, तो स्वामींचा धावा सुरू केल्याबरोबर हत्ती एकदम शांत झाला। त्याने पुढले दोन पाय खाली वाकवले, हत्तीवरची माणसं खाली उतरली। हत्तीने सोंड वर करून आनंदाने चित्कार केला। सर्वजण मग स्टेशनात आले आणि गाडीत बसून मुंबईच्या दिशेने निघाले। विनायक वासुदेवांना स्वामींच्या अवतारी अस्तित्वाची त्या क्षणी जाणीव झाली। श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थांनी आपल्या ह्या परमभक्ताचं अक्कलकोटात केवळ स्वागतच केलं नव्हतं, तर परतीच्या वाटेवर रक्षण सुद्धा केलं होतं। त्या क्षणापासून विनायक वासुदेव प्रत्येक श्वास स्वामींच्या नामात गुंफू लागले, ते स्वामीमय झाले।
1: श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूया स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींची कृपा एकदा का झाली की परमभक्ताचं भाग्य उजळून येतं। ही कृपा पावसासारखी बरसू लागते। परमभक्ताला एका नामजपा व्यतिरिक्त मग काहीच करावं लागत नाही। एक लक्षात घ्या, परमेश्वराने एकदा का कृपा केली की भक्ताला काही करायचं शिल्लकच राहत नाही। ह्या संदर्भात ज्ञानदेवांनी म्हटलंय की सद्गुरू हाच परमेश्वरी कृपेने आपल्यावर मेघ होऊन बरसत राहतो। तेव्हा काय घडतं? तर तैसी सद्गुरू कृपा होये, तरी करिता काय आपू नोहे, म्हणवनी ते अपार माते आहे, ज्ञानदेवो म्हणे।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 आणि रात्री 11.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना